0: तुम्ही ऐकून असतात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आईच्या कोंगणी प्रसाराक मोगाचं स्वागत.
1: उक्ती कवी गोष्टी कविता बेस्ताचे एक विशेष आकर्षण. या वेदीर आपल्या एका वर्षांत एक दिस तरी एक कविता सादर करी जम जायते जण राखोन असतात आणि उक्ती कवी गोष्टी हंगासर ती कवी गोष्टी सादर जाता. आईच्या कवी गोष्टीचे अध्यक्षपण घेता आराध्या एस पाय रायतुरकर. आराध्या एस पाय रायतुरकर हजे लगी हा ही फुडली भुरग्यांची कवी गोष्टी सलोन वरोंक विनंती करता.
2: सगळ्या मानेस्तांक तसेच प्रेक्षकांक म्हजो मायेमोगाचो येवकार. कितलीशीच वर्सां जाली कविता ट्रस्ट भुरग्यां खातीर कविता सादरीकरण सर्त आयोजीत करता. तसेच फाटली 2-3 वर्सां जाली युथ कॅटेगरी खातीर तांणी बिरी बिरी पावस सर्तूय आयोजीत केली. ह्या वर्सा भुरग्यां खातीरूय तांणी बिरी बिरी पावस सर्त आयोजीत केली. तातल्या फायनलिस्टांक आज हांगा आपली कविता सादर करपाची संद दिल्या. कविता सर्तीत सादर करूंक जाय जाल्यार कविता कसली वेचप हे खूब गरजेचे. हांव सदांच कविता वेचतना भुरग्यांक लागता अशा विशयाचेर वा म्हाका समजता तश्योच कविता वेचता. कारण जर कविता आपल्याक समजूकच ना जाल्यार ती कशी सादर करची हे खूब कठीण जाता. पूण जर कवितेतलो विशय आणि कविता बरे तरेन समजल्या जाल्यार ती कशी सादर करप कितें हावभाव घालप ते आपूणशेच कळटा. दुसरें म्हळ्यार कविता वेचपा खातीर खूब पुस्तकांय वाचप आनी तरातरांच्यो कविताय वाचप जातात. आनी तशेंच दर वर्सा कविता ट्रस्ट फायनल्सांक जजेस सदांच कविता कशी सादर करची हाजेर भुरग्यांक खूब टिप्स दितात. जशें की बेटेच ओवर एक्टींग करप ना, हांगा थंय हात हालोवप ना, शांतपणान चौका कविता सादर करप, कविते प्रमाणे आवाजाचो टोन बदलप आणि सगळ्यांत महत्वाचे म्हळ्यार कविता सारखी पाठ करप. अशे तरेन कविता म्हळ्यार ती कविता सामकी आयकन दिसता. तसेच परीक्षकांनी आमची उर्बा वाढयल्ल्यान दर वर्सा आणिकूय बरे सादरीकरण आमच्या कडल्यान घडटा. कविता ट्रस्टान परतून एक फावट ह्या कविता फेस्ताक आमकां आपली कविता सादर करपाची संधी दिल्ल्या खातीर हांव तांकां देव बरें करूं म्हणटा. तर आता आणि वेळ वगडा नसताना आम्ही फायनलिस्टांच्यो कविता ऐकूया आणि त्यांची उर्बा वाढवूया. तर पहिल्या सुवातेर आमच्या मुखार येता निशेल पॉल मोंतेरो.
3: कवितेचे नाव जाऊन असा जेजू जेजू मका तुझे शीन असा. कवी चाफ्राडी कोस्ता. जेजू जेजू तुझे मका शीन असा. जेजू जेजू तुझे मका शीन असा. लटको श्रृंगार केल्याक तुझ्या जल्मा दिसा. लटको श्रृंगार केल्याक तुझ्या जल्मा दिसा. गोवेन उबाळ तुझ्या आंगार. नमान अजप गोरवा शिंगार. गोवळे बोकरे आयल्यात रंगार. दुर्बोल काय म्हणताय कसो याई वेसा. जेजू जेजू तुझे मका शीन आसा. जेजू जेजू तुझे मका शीन आसा. आतांय जातात शेणा मेणाक. जोमट्यांत खुमटांत कोणा कोणाक. कामची बाणा खिना खिनाक. सरासा संग याई बनपासा. जेजू जेजू तुझे मका शीन आसा. जेजू जेजू तुझे मका शीन आसा. रक्षण आसा गोरवा गोट्यांत. रक्षण कसले बिळान माट्यांत आणि आसपात्रीच्या खट्यांत. जीवा कोणी मोल दिता एका कसा. जेजू जेजू तुझे मका शीन आसा. जेजू जेजू तुझेर म्हाका शीन आसा. सुव्यो तोपून बाळशी मरतात. रक्ता सुकोन बाळका सरतात. थोड्या भुरग्यांक नर्सा फरतात. सरासा संग असल्या पोटाल आसा. जेजू जेजू तुझेर म्हाका शीन आसा. जेजू जेजू तुझेर म्हाका शीन आसा. तुझ्या पाळण्याक राय मांडतात. मीर धुंपा सोने विणतात. हांगा कितली जीव सणटात. दुदा विने म्हणली खबर तुका आसा. जेजू जेजू तुझेर म्हाका शीन आसा. जेजू जेजू तुझेर म्हाका शीन आसा. तुझ्या पाळण्याक राय मांडतात. मीर धुंपा सोने विणतात. हांगा कितली जीव सांडतात. दुदा विने म्हणली खबर तुका आसा. जेजू जेजू तुझेर म्हाका शीन आसा. जेजू जेजू तुझेर म्हाका शीन आसा. तरी तुजी खलतेपणा दुबली काये तेलते पोना. आयलो गेल्लो घायता गाना. जिंजवार करता बसोन राशी रसा मासा. जेजू जेजू तुजेर म्हाका शीण आसा। जेजू जेजू तुजेर म्हाका शीण आसा। देव बरें करूं।
2: सुंदर सादरीकरणा खातीर देव बरें करूं निशेल।

0: आतां आमचे मुखार आपली कविता सादर करपाक येता सहर सिद्देश नायक.
1: नमस्कार. कवितेचें नांव जावन आसा सांग ताका विसरू नाका शेतकाऱ्याचे कूळ रे. बरोवपी कवी रमेश साजुगडी. केन्ना पावसान केन्ना गिमांत, केन्ना पावसान केन्ना गिमांत, केन्ना धुर्यान केन्ना वतांत, हाताक धरून ल्हानपणार पुताक तुज्या व्हर रे शेतांत. हाताक धरून ल्हानपणार पुताक तुज्या व्हर रे शेतांत. कोळू दी रे, कोळू दी रे ताकाय कशी शेतांत आमी बांदली जोतां. कोळू दी रे ताकाय कशी शेतांत आमी बांदली जोतांत, तेफा मड्डय भोव दी रे ताकाय सगळी मड्ड्यो शेतां. मारलो कसो रो आमी, मारलो कसो रो आमी, लायले कशे तरव्या भात, व्हावल्यो कश्यो घामा पावल्यो तिनसांज फातोड दीस रात, व्हावल्यो कश्यो घामा पावल्यो तिनसांज फातोड दीस रात. कोळू दी रे, कोळू दी रे ताकाय कशे खिणाल जाले बापाय हात, रापली कशी आवयची रे गोरी सावळी वतांत कात. रापली कशी आवयची रे गोरी सावळी वतांत कात. आमच्या वरी ताकाय सांग, आमच्या वरी ताकाय सांग, ही शेतां ओपची पडटली तरवे घालून तासा करून, बियाय रोयची पडटली तरवे घालून तासा करून, बियाय रोयची पडटली. ओखणे पड्डीक जमनीची रे, ओखणे पड्डीक जमनीची रे, नाका आमच्या गावाक लाशे वाऱ्यार धोलपी शेतां पळोवन, फुटणी ताच्याय मुखार हाशे वाऱ्यार धोलपी शेतां पळोवन, फुटणी ताच्याय मुखार हाशे. सांग ताका, सांग ताका कश्टा पीक पिकता तितले पिकूक रे, पूण जाणट्याची ही गिरेस्त काय केन्नाच नाका विकूंक रे, पूण जाणट्याची ही गिरेस्त काय केन्नाच नाका विकूंक रे. जाऊ दी ताका, जाऊ दी ताका दोतोर टीचर इंजिनियर आदोगाद, वाजू दी रे किर्तीचो ताचोय धाय दिकान नाद. वाजू दी रे किर्तीचो ताचोय धाय दिकान नाद, पूण आसनी सदांच, पूण आसनी सदांच मनाक ताच्या दायजाचे मूळ रे. सांग ताका, सांग ताका विसरू नाका शेतकाऱ्याचे कूळ रे, शेतकाऱ्याचे कूळ रे, शेतकाऱ्याचे कूळ रे. देव बरें करूं.
0: खूब बरे तरेन कविता सादर केली सहर्ष. आतां आमच्या मुखार आपली कविता घेवन येता सिद्धार्थ होनावरकर.
2: म्हजे कवितेचें नांव जावन आसा शेता धडेर आसचें म्हजें घर सादे नळ्याचें. कवी रमेश साजुगडी. शेता धडेर आसचें म्हजें घर सादे नळ्याचें, घरा भोवती पोरसूं ल्हान शेवती मोगरे कळ्याचें. पिकचें म्हज्या शेतान भात, भात खांडे खुब्बांनी, पिकचें म्हज्या शेतान भात, भात खांडे खुब्बांनी, मुड्ड्यो कड्ड्यान भरचें भात सगळ्या कुडी सालांनी, मुड्ड्यो कड्ड्यान भरचें भात सगळ्या कुडी सालांनी, पातळून भरचे सुयेन पोतान पोत खळ्याचे. शेता धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे, घरा भोवती पोरसूं ल्हान शेवती मोगरे कळ्याचे. घरा फाटल्या गोरवा गोट्यान गाये पाडका हांबुरची, घरा फाटल्या गोरवा गोट्यान गाये पाडका हांबुरची, कुशीर वळून अर्द निदेत गोजडी लहूच कांबुरची, कुशीर वळून अर्द निदेत गोजडी लहूच कांबुरची. चिवचिवत रावचे फात्यार सवणे रान मळ्याचे, चिवचिवत रावचे फात्यार सवणे रान मळ्याचे. शेता धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे, घरा भोवती पोरसूं ल्हान शेवती मोगरे कळ्याचे. शेता वयल्या जरकुट्यात साळोर नेमान येवचे न्हावूक, शेता वयल्या जरकुट्यात साळोर नेमान येवचे न्हावूक, एका पायार उबी बकी तोची हालयत खारवो खावूक, बाराय म्हयने व्हांवचें उदक घरा फुडल्या तळ्याचे, शेता धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे, घरा भोवती पोरसू ल्हान शेवती मोगरे कळ्याचे, खुर्सा मुखार पेच्यो वाती, खुर्सा मुखार पेच्यो वाती, तुळशी म्हऱ्यात निरांजना, रावचो सुखान शेजार म्हजो न्हिदू कायो नासतना, रावचो सुखान शेजार म्हजो न्हिदू कायो नासतना, शिमे भायर रावचे पयस नासांव फुटक्या दोळ्याचे, शिमे भायर रावचे पयस नासांव फुटक्या दोळ्याचे, शेता धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे, घरा भोवती पोरसू ल्हान शेवती मोगरे कळ्याचे, शेवती मोगरे कळ्याचे। देव बरें करूं।
0: कविता सुंदर सादर केली सिद्धार्थ।

0: आता आमच्या मुखार आपली कविता घेऊन येता अन्या देसा.
1: कवितेचे नाव मोजो आप. बरयणार यशवंत डीएस. कितलो घट मुट मुझो आब, सगळो दीस गाद्यान करता काम. कितलो घट मुट मुझो आब, सगळो दीस गाद्यान करता काम. पिराय जाली ताची तरी नवोद, प्रकृतीची मातेची भारी सुवळख. पिराय जाली ताची तरी नवोद, प्रकृतीची मातेची भारी सुवळख. नाका ताका थंड पिझ्झा बर्गर, साधे खाण सार ताक पेजनीस. नाका ताका थंड पिझ्झा बर्गर, साधे खाण सार ताक पेजनीस. सर सर सुलता वाट मैला पैस, नन्स ना पुरासण ताच्या जीवान. सर सर सुलता वाट मैला पैस, नन्स ना पुरासण ताच्या जीवान. पियना बियर विस्की स्कॉच अमल, पियता बायचे चेंबू दाखनीत. पियना बियर विस्की स्कॉच अमल, पियता बायचे चेंबू दाखनीत. ना जॉन्डिस मलेरिया डायबिटीस, पिक्का स्कोरे घेऊन घोळता मातयेत. ना जॉन्डिस मलेरिया डायबिटीस, पिक्का स्कोरे घेऊन घोळता मातयेत. पेस्ट ब्रश नांतरी उरल्यात दांत, काटू कुटू सप्ता सिंसारे चाकुली सणे. पेस्ट ब्रश नांतरी उरल्यात दांत, काटू कुटू सप्ता सिंसारे चाकुली सणे. आजुनी दिष्ट सारखी डोळ्याक ना आरसो, खाली पायानी चलता

0: हॅलो हाय नमस्कार केळ ऐकून असा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग अळजिनी आयच्या ताळो माडो कार्यक्रमांक मोगासो मनासो स्वागत म्हणटा मोगशनो. आज ताळो माडो कार्यक्रमांत अनेक नव्या सैल्या सांगता आमची तुमची मुलाखत जाता आणि ही मुलाखत मोगशनो आज आमकां एका संतोषाच्या पावंडा करूंक पायता मात न्ही आमच्या कुटुंबात आसच्या आमच्या घरांत आसच्या आमच्या भवनांत आसच्या भुरग्यांक जावं पुरो युवा जनांक जावं पुरो आयसो सोयरो एक प्रेरण असो व्यक्ती कंडी जाता. देखून आज या व्यक्तीक हांवें या मनाच्या वेधीर बसयला. हरएका मंगळारा दिसा सांत आंदोनेचे बेसांव मेळटा खंय पूण हरएका मंगळारा दिसा रेडिओ सारंगार एका सैर्या सांगता आम्ही तांचे सांगता उलोवन तांच्या जिविताची एक बऱ्यांतली बरी जिनी खाणी आणि प्रेरणांक एक साक्षवचे तसले घडीत उभे करचे प्रयत्न करता. आणि आज आमच्या सांगता कोण असा 1995 माय महिन्याच्या 20 तारखेर या संवसाराचा उजवाड पळोवन आणि पटल्या मोगाच्यानो हंगसर 31 वर्सां जावन या समाजांत परजळचे एक विशेष व्यक्तित्व म्हणू येत युवा जनांक मेल फंक्त म्हणू येत युवा समाजांत एक तालंत म्हणू येत आणि या परजळी संसारांतले एक मोलादीक मोती म्हणू येत ते जावन असा कार्मेल मायाच्या सावळेंतले शिरताडे गावांतले मूडबद्री परिसरांतले मंगळूर दिएसिजींतले सगळ्या कर्नाटकाक आणि आमच्या भारताक परिचित जाल्ले जेसन पेरेरा शिरताडे. आणि आज तो हजर असताना ताका हांव मोगान स्वागत करूंक आशेता. जेसन माया मोगाचं स्वागत तुका.
1: थँक्यू थँक्यू देव बरे करू.
0: ओके जेसन जाऊन असा मोगाचे न्हू आमच्या मोगासो पिरेरे कुटुंबांक गेलो एक माणिक जाऊन असा जो आणि लिटा पिरेरा आणि आपल्या बहिणी सांगता आणि त्यांच्या कुटुंबां सांगता मोगाचे न्हू शिरताडेन ताचे बाळपण जिवीत असे पूण तो परिपिकायक पावत असताना पहिले इगर्जीच्या भवारांत वाढलो थंयसर आपल्या बाळपणाच्या जिवितार वडांक कलतो जावन जियेलो जावंक पुरो धर्मीक भयणींक याजाक बापांक ती कालतिकाय ताका वृत्तिकायाच्या पावंडा करूंक पावले. ताचे उपरांत अल्तार भुरगो अशें कितें पुरो आमच्या एका क्रिस्ती भवार्थान आमकां बरेपण दितात आणि मेलफंक ते कोण पायतात त्या सर्व भवरांत तो फुडें वसत गेलो आणि उपरांत YCS ICYM आणि ICYMच्या हर एक मेटा मेटान तो उंचायेची ती शिडिओ सोडूंक सकलो म्हणून हांव आशेता. विशेष जावन तो युनिटाचो प्रेसिडेंट जालो मूडबेद्री वाराड्याचो अध्यक्ष जालो सेक्रेटरी जालो मंगळूर दिएसिजीचो सेंट्रल कौन्सिल ट्रेजरर आणि अध्यक्ष जालो कर्नाटक रिजनल युथचोय प्रेसिडेंट जालो आणि सांगतास पोर्चुगलाच्या लिस्बन गावांक वचूंक पावलोय आणि हांवें सांगले ओडलो असो मंगळार असो दीस सांत आंतोनीचो दीस भौशा थंयच्यानी आयचे घडीत काकताळी जावन की पुरो सांत आंतोनीच्या बेसवांत घ्या ताळो माळो कार्यक्रमांक तूं पावलाय कोण ना म्हण आमी तिंचे वेगळेंस देवान तिंचे वेगळेंस जावन आसा तशें जाल्लें आनी जेसन आसूं हांगासर आसा आनी ताचें प्रस्तुत शिकप ताणें बीकॉम बी वय ताणें BBM एलोशियस कॉलेजी जावन बीकॉम एलोशियस कॉलेजी जावन केल्लें आसा आणि ताच्या उपरांत मोगोचनो ताणें MBA शिकप SDM कॉलेजी जावन कर्न तो बिजनेस वर्तुळांत या त्या वर्तुळांत कसं ताणें वळसयल्लें आसा. सांगतास मोगोचनो इन्शुरंस एडवायजर जावन मस्त इन्शुरंस वरायटीचे इन्शुरंस आसात आमी म्हणटा एक लाईफ इन्शुरंस असा हेल्थ इन्शुरंस असा वेहिकल इन्शुरंस असा या इतर इन्शुरंस असा ताच्या विशयी तो जाणवाय दिता एडवायजर जावन तुमकां थोड्या इन्शुरंसा विशयी फक्त इन्शुरंस मलपनाकलो म्हणच्या बदलाक आमकां तातूंत कितें बरेपण आसा ताचे विशयी थोडी जाणवाय तो असो म्हणून काणकी चलो आनी निमाणे मोगोचे न्हू तो जावन आसा एक रिसोर्स पर्सन एक ह्या समाजांतलो उंचल्यांतलो उंचलो कार्यनिर्वाह अशें जेसन तालेंत असो पुंजो जावन असो परत एक पोटी तुझ्या जिविता विशयी हांवें जायते सांगूंक कुत्रांक प्रयत्न केले म्हणटासतना शिरताडेचो गांव मोगासो गांव शिरताडेचो गांव देवापोणेचो गांव शिरताडेचो गांव एका बोऱ्यापणासाक जाल्लो गांव सादी मनशां कश्टी मनशां आणि भौशा थंय जावन प्रकृतीच्या पासोराक एक शिदा आमी म्हणटा म्हणा दर्शन करचो गांव जशें अब्राम देवाक पळोवंक हरे पर्वता गेल्ल्या बरे तुमच्या गांवांक आयल्यार तुमकां ते वयर एक सोबीत गांव दिसता तशें जाल्यार शिरताडेच्या मनशां बऱ्या काळजाचे म्हणटात आणि असल्या गांवांत जल्मून तूं ह्या समाजांत पडजोडून आसा जाल्यार तुज्या माय गांवा विशयन आणि तुज्या माय बाबा विशयन आमी कोंकणींत आपूण कोंकणी सांगचे जाल्यार आनी तुज्या कुटुंबा विशयन बाळपणाच्या दिसा विशयन पयल्यान पयले थोडे सांगता जाल्यार सांगूया आमकां.
1: आमचो म्हजो गांव शिरताडे गांव तुवें सांगले बरी आमच्या इगर्जेच्या मुखल्या सायडीन मी जावन भायर येताना आमकां दिसचें ते कुद्रे मुखार रेंज ते एक बारी अपौर्बायाची एक पश्चिम घाटाची एक ते सोबाई कंडी जावन बारी सोबी दिसता आमकां पळोवंक तशेंच एक प्रवासी ताण म्हण येत कोणजा फातोर आमच्या कोंकणीन कोणजा फातोर म्हणटा हांव तळव्यान कोणाजे खाल्लो भोव प्रसिद्ध खंय खंय जावन प्रवासी ते येतात
0: ट्रॅकिंग
1: करूक पळोवंक आणि ट्रॅकिंग करूक थंयसर येतात आणि तसे न्हंयो असतात वळ असा तसे मस्त प्रशांत आणि सुंदर गाव आमचं आणि या गावांत जल्मल्ले एक म्हणजे एक बागमणी येत तसे म्हणजे बाळपण हांव जल्मल्लो म्हजे मम्मी कुंदापूर सस्तांची सो डॅडा शिरताडीसो सो पहिले भुरगे केदाळे मम्मी ज्या आसता उडपी जे एम जे हॉस्पिटल रडाले थंयसर जल्मो न्हू मागीर शिरताडीत ल्हान व्हड जाल्लो म्हजो डॅडा माय बाब पूण हांवें डॅडा मम्मी तापोवचे म्हजो डॅडा तो इन्शुरंस एडवायजरच मम्मी होम मेकर घर सांभाळता सो ल्हान ताव न्हू डॅडा मम्मीच्या पासल्यान तस हांव वाडिल्लो
0: वडलो की भयण
1: हांव वडलो आणि भयण धाकटे म्हाका सो डॅडा बरी जावंक म्हजो एक डॅडा इन्शुरंस एडवायस जावन आल्लो प्लस डॅडा आयसीएम असो केंद्रीय समितीचो अध्यक्ष जावन आल्लो आणि डॅडा कार्यनिर्वहणांनी करतलो सो म्हणजे कशें आसले डॅडा बरी हांवें जायचे म्हण म्हाका रोल मॉडल दुसरे कोणी न्ही म्हजो डॅडा ताल्लो त्याच प्रमाणे हांव आतां जावन आसा त्या देखून ल्हानतावन डॅडा मम्मीनच म्हाका ल्हान व्हड केल्ले तशें शिरताडी गांवांत ल्हान व्हड थंयसर डॅडा मम्मी सांगतच हांव जाल्लो
0: एका मनशा लागीं सारलें शिरताडीन खाले आसा म्हणल्यार शिरताडींतले पात्रांव आसा सिस्टरां आसात एम सी आसात शिरताडींतलो वकील फामाद जाल्लो आसा हय शिरताडी
1: विलियम पिंटो
0: आनी अशें म्हणटासतना शिरताडींत गवपी आसात गवपिनी आसात व्हव्यो मनशां आसात थंय आसात थंय आसात म्हणटना शिरताडींत सगळें आसा आनी असले एका सोबीत गांवांत तूं जल्मोन येवन म्हणजे जल्मल्ले कुंदापुरांत जाल्यार ते आमचे म्हणटा तांचे हक्क खंय पूण ह्या मातयेचें मूळ तूं त्या मातयेच्या मुळांत हांगासर आयिल्ल्या तुझ्या जिवितान असलें पुरा घडले आसा आनी बरेंपण जाल्लें आसा बाळपणा विशीं तुवें सांगलें म्हाका तुजें प्राथमीक शिकप खंयसर जालें आनी तुवें ताच्या उपरांत तूं थंय जावन कोडियाळाक आयलोय तुज्या उंच शिकपा खातीर डिग्री जाता आसतना एलोशियसाक आयलोय आनी ताच्या उपरांत तूं एसडीएमाक गेलोय अप एंड डावन गी हांगात रावतलोय गी कितें तुजी एक काले म्हणटा ती जर्नी
1: म्हणजे प्रायमरी शिकप शिरताडीच्या होली एंजल्स स्कूल सुमार 90 to 95 इयर्स चरित्राची होली एंजल्स कन्नड मिडियम स्कूल अंत म्हणजे प्राथमिक शिकप 1 to 5th फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड मी सर बेसिस कन्नड मिडियम थंय सर झाले मागीर इल्ले इंग्लिश मिडियम म्हणजे ट्रेंड स्टार्ट झाले त्या टायमार सो म्हणजे डॅडा मम्मीनी शिरताडी इंग्लिश मिडियम तळ ना तल्ले सो बिद्रे सेंट थॉमस
0: इंग्लिश 26 अक्षर शिकोनी म्हण एबीसीडी
1: शिकोंगले तसे इंग्लिश मिडियमाक गेले ते दळा हांव म्हजी आकी आल्ली आकी आलंगारची सो तंगेर 6 महिने रावलो 6th स्टँडर्डाच्या स्टार्टींग म्हाका वचून येवंक कश जाता म्हणून थंयसर 6 महिने रावलो पूण म्हाका ते रावंक बरें जातले पूण खालींग घर असो उडास येतालो
0: असलेसो
1: उडास येतालो त्या देखून आफ्टर 6 मंथ्स हांव परत्यान अप एंड डाऊन करून स्टार्ट केले त्या टायमार म्हणल्यार बिद्र्यांत हांव न्हू शिरताडी
0: सव्या क्लासीन
1: आसताना
0: 6th स्टँडर्ड भोशे धैर तुझ्या जिवीताची गुंडीत झाल्या
1: म्हणून शिरताडीत असतलो बिद्र्यांत असतलो
0: ते म्हणके बरे
1: हांव सेंट थॉमस 6th स्टँडर्ड to 10th स्टँडर्ड सेंट थॉमस अलंगार थंयसर शिकलो ताजे उपरांत पीयूसी मागीर कोडवाळ तळला मिसर तितले इंट्रोड्यूस आमकां जावनातले आमी काले म्हळ्यार शिरताडी तो नेक्स्ट सिटी आमकां मोडबिद्री काले आल्यार व्हडलो गांव मोडबिद्री कोडियाळेचे म्हळ्यार बारी पयस म्हण आमकां बघतले त्या टायमार त्या देखून पीयूसी खंय करी म्हणटना आमच्या मोडबिद्री परिसरांत मस्त कॉलेज आसात पूण एक डिसिप्लिन्ड आनी एक बरी कॉलेज पळोवंक गेल्यार जैन कॉलेज आमकां मेळ्ळी जैन प्री युनिवर्सिटी कॉलेज सो जैन कॉलेजीक थंयसर पीयू आनी केली ताजे उपरांत मागीर नेक्स्ट स्टेप बीकॉम एलोशियस कॉलेज पावलो ते वचोंक एक प्रमुख कारण म्हणजे वायसीएस एलोशियसाक वायसीएसाक हांव अध्यक्षस्थानाक कंटेस्ट केल्लें अध्यक्षस्थानाक म्हळ्यार पीयूसी हांव जैन कॉलेज आसू म्हजो ओपोनंट एकलो एलोशियस कॉलेजीस रावल्लो पीयूसी सो स्पीच दिवंक आसले ताणें एकच उतर म्हळें हांव एलोशियस कॉलेजीन शिकता फुल्ल क्लॅप पडले सडावत वट ताका पडले सो त्या वेळार एक एलोशियस कॉलेज म्हणजे एक ट्रेडमार्क आल्ले बरे आसले
0: इवन आतां
1: आसा हय त्या देखून म्हाका एक एलोशियस कॉलेजीन शिकाचे म्हण एक उर्बा चडली. त्या देखून पीयुसी जाल्ले म्हाका एलोशियस कॉलेज आसाचे म्हण हांव खोड्याळ एलोशियस कॉलेजीक बी कॉम शिकोंक आयलो. सो त्या दळा 3 वर्सां डेली अप एंड डाऊन
0: वायसीएस जाऊन असं काल एक 2 वर्सांची गोल्डन पिरियड काय आणि त्या 2 वर्सांच्या गोल्डन पिरियड कोण प्रेसिडेंट जाता म्हणून सांगूच जायना काय. कित्याक म्हणल्यार दीस उदेलो दीस दनपरां पावलो रात जाताना दीस मुगत घाला म्हणल्यार बरे. तशें तूं एक प्रेसिडेंट जावंक जाल्यार पूण तुका आयस मान तें परिपूर्णता
1: मेळ्ळी आनी ते सल्वल्ल्यान एक बरे स्टेज ऑर मस्त अवकाश म्हाका मेळ्ळे. ते वायसी आसतना हांव रिजनल लेवलाक गेलो प्रेसिडेंट जाल्लो जाल्यार तेंत आसता कोण ना पूण चलून मुखार म्हाका एक मस्त अवकास तेन्ना डिरेक्टर फादर ऑन आयलो ताजे विशयान उपरांत सांगता हांव अवकास म्हाका मेळ्ळो. तशें मागीर हांव एलोशियस कॉलेजीक 3 वर्सां बी कॉम शिकप हांगासर एलोशियस कॉलेजीन हांवें केलें. ते दळ हांव डेली अप एंड डावन 7 वरांच्या बसार शिरताडी तोंड सुटोन हांगा 8:45 ते पावताले बस. तशेंच सांजेर 5 वरार 4:30 हांगा तोंड सुटोन
0: हय
1: सांजे सल्लो लेट जातलो सांजे येल्ले वेगळे सुटायचे आसले.
0: पूण ही तुजी जर्नी इवन एस डी एम अंत तुवें एम बी ए करताना जाल्यार तशेंच जर्नी आसली म्हणजे. आतां हांव वायसीएसाचे मॅट सोडोवंक ना आलर भुरग्यांचो लोप घालूंक ना या आयसीएमाच्या त्या उंटी भितर म्हजे जिवीत रुपी जाल्ले ना हांवें सांगचें जाल्यार. कित्याक म्हाका तसलो अवकाश आसलो की ना गी कोत्तो ना पूण हांव त्याच टायमार एका वावराक लागलो आनी वावर करतालो. पूण हांव केदाळे वायसीएस आयसीएम आलतर भुरगे असल्या संदर्भार आसतना तांकां केदाळे पुरक जावन उलयता आनी ऑलवेज सपोर्टीव आसता. कित्याक म्हाका हांवें वगडायला आतांय म्हाका कित्याक हांवें वगडायला म्हणलें भोगें आसा. पूण तूं सांग म्हाका जेसन तुज्या तसले जायते जण फुडले आतां तूं आनी आमी पळयता पर्झल चिंतारां सगळीं समाजान एक या दोग मेसपा तितली भायल्या एका काल म्हणटा कोणायचो एक गॉडफादर तसलो एक सपोर्ट आयसीएम म्हणजे गॉडफादर म्हणल्या बरयता आमी तसलो सपोर्ट नासतना सांगत नासतना थंयसर वाडावळ जायनासतना आयले नंतनात केदोय व्हडलो कार्यनिर्वाह जावं दी या केदोय व्हडलो एकंचे समाजान ते एक मुखेली जावं दी आमच्या क्रिस्तांव समाजान म्हणजे. पूण हे आमच्या भुरग्यांक थंय कितें मापाचें बरें आनी तुज्या जिविताक कशें तें एक आयसीएमा मुखांत एक बरें उदक लाबलेलें बरो इट लाबलेलो आतांच्या भुरग्यांक तें कितें फायद्याचें
1: जावं दी आमची संघटना वायसीएस आल्तर भुरगीं ऑर सोडालिटी खंयचीय आसूं दी पूण अवकाश म्हणटा आमी वसाचे ते आमकां खंय ना खंय दीस एक दीस आमकां उपकार करचे पडटा आमच्या जिवनाक जावं दी. आतां तुवें सांगली मस्त जाण उंचल्या मट्टाक पावल्ले तांचे बेज एक आयसीएम खंयचे आसता म्हण मस्त जाणा सडावत एक 90% म्हणयेत
0: 95%
1: म्हणयेत तांचे बेज आयसीएम ऑर वायसीएस आसता. आमचो आतां प्रस्तो राजकीयांत क्रिस्तांवांत आसचो आमच्या मंगलोरचो एकलोच आयवन सर ताजे कडेन गेल्यार तो म्हणटा ही वॉज ऑल्सो आयसीएम सेंट्रल कौन्सील प्रेसिडेंट ताजे बेज ताका एक मुखार रावन उलोवंक अवकाश मेळ्ळो आयसीएम सांगता मस्त जाण आसात पुरा सांगतात आयसीएम म्हण तशें म्हजे हांव आज कालें जालां जाल्यार इतल्या उंच मट्टाक पावला जाल्यार मुखार एक दोग जाणां मुखार रावन उलयता जाल्यार ताका कारण वायसीएस ऑर आयसीएम म्हण सांगयत.
0: ओके नाउ कमिंग टू द डायरेक्शन ऑफ अदर यूथ एंड चिल्ड्रन
1: आतांची युवा जाणां आतांची पिळग्यांक की तेंत लागू जाता म्हण सांगचे हांवें कालें म्हळ्यार ओके आतां एंटरटेनमेंटाक ऑर फ्रेंडशिपाक ऑर कनेक्ट करूंक आदी आयसीएम वायसीएस आसले पण आता मोबाईल असत इतर गॅजेट्स असत ऑर भायर पण सडावत घरा भितर असतात युवा जण पण तांका एक भायर येऊन कनेक्ट जायचे जाल्यार तली संघटना जायचे मोबाईलार रावून तू कितले आता एक्झाम्पल देऊनचे जाल्यार ऑनलाईन शॉपिंग कितलेय ऑनलाईन शॉपिंग कर कलेय कर पण थंय वचून ते एक लाईव्ह एक्सपिरियन्स करून काण घेतना जाऊनचे एक सॅटिस्फॅक्शन ते तुका ऑनलाईन शॉपिंग मेळना
0: ऑनलाईन हाडलेलो टोमॅटो कुसून वसून तू वसून हाडलेलो टोमॅटो बरोच असता कित्याक पारकून हाडटाय
1: पारकून हाडटा
0: आयसीएम तुका पळोवंक पारकूंक
1: आनी कार्याक देवं पळोवन पारकूंक उपरांत कार्यान देवं ते आमचे वायसीएसचे कार्यविधान त्याच प्रमाणे युवा संघटना तशेंच आमकां चिंतूंक पुरो आमकां ते गरज ना आतांच्या युवा जाणांक ती चिंतूंक पुरो आमकां ते गरज ना खाल्या म्हळ्यार आमकां पुरा आतां मेळटा
0: दुनिया मोठी मे हे
1: दुनिया आमच्या हातांतच आसा आमी थंय घाल्या कसो जे चिंतूंक पुरो पूण थंय गेले उपरांत कळटा की वसोन आमी आमचे शेअर करतना कळटा की अशें आमकां एक्सपोजर मेळटा ते आमकां आज ते गेल्ल्यान आज ते आमचे शेयर केल्ल्यान ऑर एक्टिविटीजान खंयच्यान म्हणी भाग घेतिल्ल्यान मुखार केदळ म्हणी ते गरजेक पडटा पडटात.
0: हे उतर म्हाका स्ट्रक जालें पोरच्या पोर आमच्या पालदोनेच्या युनिटान आयसीएमाच्या डायस लेवलार ते बेस्ट युनिट म्हणले नाव गाण गेले डायस म्हळ्यार 124 फिरगजा
1: पैकी
0: कित्याक म्हळ्यार ताणें तितलो वावर केला आनी ती तरणाटी दिसान दीस हांवें पळोवचें म्हज्या दोळ्या मुखार पळोवचें तरणाटें ताणें एक 125 जाणां आसा तो एक वोट आमच्या मदें तो एक वोट क्रिस्ती समाजा मदें तो एक वोट समाजाच्या अक्रिस्तांव भोंवडा मदें आयस्वयम रुपीत करता जाल्यान तुका समाज ओळखता तुका संवसार ओळखता प्रभुलेंचे ओलार म्हणटात अशें म्हणटा आसतना आयस्वयमांतावन कोणायक पाड जायना वायसीस जावन कोणायक पाड जायना खंयच्याय संघटनांत पाड जायना बरेंच जाता पाड जावचे आमचे तावन म्हजे तावन वैयक्तीक तावन नॉट बिकॉज ऑफ दॅट संघटन म्हण सांगूक दिसना अशें
1: मस्त जाण हें म्हणटात की आयसीएम गेल्यार आमकां शिकोंक टायम मेळना आमकां दुसऱ्या एक्टिविटीजाक टायम मेळना म्हण आयसीएम आसून रँक काडिल्ले कितली जाणां आसात आयसीएम तावन शिकपांत उंचल्या मट्टा पावली कितली जाणां आसात
0: रिसोर्स पर्सन जाल्लीं
1: आसात
0: ओके दिसना आतां म्हाका तुवें सांगिचें तुका आयसीएमाचे जैताचे मेळटा जायते जाणांनी तूं म्हणटा नेणटो आसतना आमी म्हणटा भुरग्यांक आमी ल्हानशेका पेडल पेंडलार मेळोन आमी हें दिता काल म्हणटा दूद दिता थोडे पटेन गाणगिन आतां तुका त्या दिसातावन वायसीसाच्या दिसातावन हेल्थर बघ थोड्या जाणांनी तुका ते एक काल म्हणटात वंटाक मोव दिला दूद दिला उदक दिला हे म्हळ्यार जाण वाय ओंपल्या म्हण ते म्हणून काण मनशे न्ही आमी तुका तसलें दिवन निमाणे एका तुका एक सेंट्रल मिशरिया पोर्चुगलाच्या लिस्बन गांवांक पावता म्हणा सर जायते जाणांनी सांगा दिला तांचो थोडो उडास काडचो जाल्यार तुजें जिवीत रुपांतर केलें ट्रान्स फिगर केल्ले आसा जाल्यार कोणें पुरा हे कशें
1: अल्तारबर्ग येता हांव अल्तारबर्गेचो अध्यक्ष आसलो हांव त्या टायमार शिरताडी हातून इल्ले काले म्हणटात आमच्या फ्रेंड्स ग्रुपांत जावं पुरो ओके हांव अध्यक्ष जे ते एक अल्तारबर्गेचे स्टेज ओके ते जाल्यार आमच्या विगरबापांचो सपोर्ट आसता वायसीएस असाचे जाल्यार वायसीएस ते जाल्यार प्रिन्सिटा म्हणणें एक लाल्ले प्रिन्सिडा शिरताडीचे ते म्हज्या एक वर्स सिनियर वायसीएस ते प्रेसिडेंट आसले सो ते आनी डायसीस टीम इल्ली क्लोज आसली ते जाला डायसीस वट्टक आनी प्रोग्रामाक वयताले तशें क्लोज आसले ताणें येवन तूं सेंट्रल कावंसील वयता हे सांगले वायसीएसाक सांगले ना तुमी पुरा कोडयाळ समाजांचे ना आमी खाल्याक
0: तुमचे मदें एक कितलें जालें आमी हळ्ळेंतली म्हणले
1: हळ्ळेंतली म्हणले एक तेक थिंकींग आसता
0: अशीर एका कॉर्नरार तें चिंता आसता
1: आसले सो वाराड्याक जाय जाल्यार पळया मोटे भितर वाराड्याचो अध्यक्ष रोत ना ना तूं थंय सोदत पळय थंय पळय म्हण मागीर थंय दोन म्हाका टिनी डिकोस्ता ताजे फोन आयले प्रिन्सिडेंटान तुका सांगला गे तूं कंटेस्ट कर मागीर जायत तो आमच्या वाराड्याचो सिद्धकट्टे फिरगेचे
0: सिद्धकट्टे
1: तो प्रेसिडेंट आसलो वायसीएसचो म्हज्या की एक वर्सा सिनियर तो सो ताणें सांगले उपरांत ओके सेंट्रल तावन पुरा फोन येतात तो जाला सिद्धकट्टे तावन न्हू आमी कंटेस्ट करता म्हण न्हू विगर बापा लागीं गेलो जाता रे तुका म्हण आलो आं जाता फादर ट्राय करया आं तूं खंय शिकताय जैन कॉलेज ते पुरा कोडियाल शिकचे न्हे ना
0: सांगले उपरांत सेंटेंस
1: आयले जायत फादर ट्राय करया ट्राय कर ताणें रेकमेंडेशन लेटर दिले कंटेस्ट केले ते जाला वायसीएस डायरेक्टर फादर रॉनी आतांचो फेरार फिरगेजेसो विगार वय फादर रॉनी एक्सेप्ट केले वायसीएस इलेक्शनाचो दीस इलेक्शनाचो दीस मस्त युवा जाणां आसात ते एक फस्ट स्टेज म्हणयात
0: मस्त बरी काल
1: बरी काल मस्त तितले मुखार स्पीच दिवचे म्हणल्यार म्हाका एक बेईन दिसताले काल उलोवन जाता तशें नब्बी सर म्हण आसलो नॉर्बर्ट मिस्कीत सुरत केल्लो मडांत्यार तो आयसीएम सेंट्रल कौन्सिल प्रेसिडेंट तो प्रेसिडेंट आसतना डॅडाय त्या टायमार ते सांगत आसले डॅडासो नब्बी बेस्ट फ्रेंड्स ते सो हांव नब्बी अंकल नब्बी अंकल नब्बे अंकल पळोवन म्हाका इल्लें कशें जालें तो उलयतलो तशें अंकल ना अशें हांव कंटेस्ट केला हांव म्हाका इल्लें हेल्प करा ताणें म्हाका इल्लें अशें उलय म्हूण परत सांगून दिलें ओके हांव गेलो स्पीच म्हजो ओपोनंट फेरार सत्त कीत म्हण आसलो सो हांवें म्हजे एक स्पीच दिले क्लॅप्स वाडले ताजे उपरांत नॅक्स्ट स्पीच ताका दिवंक आसले ही वॉज नॉट प्रिपेर्ड ताणें इल्लें फन्नी एक्शन केलें देन ही सेड आयलो अशेंच कॉलेज शिकता तशें जस्ट टू थ्री वर्ड्स ही केम बॅक आनी ताका चड क्लॅप्स पडल्या तसे आम्ही वडील सांगले ते एलोशियस वेची मका हे काल्याक आयिल्ली म्हण. सो ती इलेक्शन हांव सलवालो, पूण म्हाका फादरांनी
0: लिसांव म्हणलें तुका
1: लिसांव म्हण, पूण सलवालो म्हण म्हाका घरा पाठी धाडू ना. फादरांनी तूं राव, तूं हुशार आसाय, बरो आसाय, तुका एक पोस्ट दिता म्हण सांगो न्हू, आनी डायसिजन टीम लिडर म्हण एक पोस्ट दिलो ताणें.
0: तें तुजे ते एक गुंडी हाडली,
1: गुंडी हाडली. सो फादरांनी म्हाका त्या दीस सल्वल्ल्यांक कांय पोस्ट ना, ओस म्हणले जाल्यार हांव आज खंय आसता कोण ना. हांव आयसीएम आतां सेंट्रल प्रेसिडेंट ऑर स्टेट प्रेसिडेंट जातो ना कोण ना, पूण त्या दीस एक म्हाका लिडरशीप काडून घेवंक एक अवकाश दिलो बापरांनी. सो आतां बापरांनी हांव एक रिणी जावन आसा. ताजे उपरांत वायसीएस दोन वर्सां कशी स्पेंड जाल्यान करता ना, ते गोल्डन डेज म्हणी येत वायसीएसचे दोन वर्सां टीनेजाचे. बापरांनी सांगात विविध डायसीसच्या विविध फिरगजांक भेट करची, ते कार्य मेळून हाडची, ते आमकां एक एक अवकाश दितलो. तूं एक्शन सॉंग शिकय, तूं एक गेम कर, ते आमकां शिकोवंक मेळटाले.
0: उलोवपाचे सकत मेळ्ळे,
1: सकत मेळ्ळे, एक मुखार वचून एक खाली एक्टिविटी करूंक आमकां अवकाश दिताले. त्या टायमार आमकां इल्लें धैर्य मेळ्ळें आनी एक्टिविटीज करूंक आमी स्टार्ट केले. तशें वायसीएस जाले, ताजे उपरांत फादरांनी एक वायसीएस जावन आयसीएम प्रमोशन जाले. सो आमची इतरला 12th जाली, आयसीएमाक आमी जॉयन जाल्या. सो आमकां हें खुशी आहा, फादरांनी आयसीएमाक आयलो, आमी आयसीएमात एक्टीव जाया म्हण.
0: रोगी भय सिद्धालु
1: तशें आयसीएम मंथ आमी युनिट वायज युनिट आनी आमच्या ते दळा आयसीएम तितले बळादीक नातले, बंद पडले बरी तासले. त्या वर्सा आमी तेगा जाणा, हांव रायन आनी सुशांत म्हण तेगा जाणा.
0: सुशांत
1: सुशांत आतां परगांवांत आसा, सुशांत मिरांदा. आनी एक रायन, रायन वाराडोसो अध्यक्ष आसलो आयसीएस. आतां म्हजो भाऊजी तो म्हणजे कजीन आसा नवरो. सो आमी तेगा मेळून एक स्टार्ट करया.
0: आयसीएमान मस्त गरयो पडल्यात, संबंध घट जाल्यात की आनी ते बरे बाळवले,
1: बरे बाळवल्यात. आयसीएम आतां सांगात आयले बरे
0: बरे बाळवल्यात आनी बरे बाळवन आसात. आनी थोड्यांची आतां 25-30 वर्सां काजारी जिवीती जाली थोड्यांक. म्हाका ते हें म्हळ्यार पॉझिटिव्ह थिंग्स हांवें एका इंटरव्यू वेळार धनात्मक लोकांच्या मतीन घालीचे म्हणून आशा आसतना सांगचे पडटा.
1: तशें त्या टायमार मागीर आयसीएम आयसीएम स्टेजीर जावंक पुरो म्हज्या सिनियर्सांनी म्हाका मस्त सपोर्ट केला. प्लस मेन सपोर्ट वॉज अगेन फादरांनी. फादरांनी उपरांत ही एक सांगात आसलो मेन डायसिसाची मस्त कार्यक्रम आहा ताजे विशांत वेळाल्यार उलयत. रिजनल इलेक्शन आयसीएमचे म्हजे डायसिसन टर्म जाले, तदळ फादरांनीचे फोन आयले, रिजनल लेवलाक तुका नॉमिनेट करता, मेंबर जाता गी म्हण. ओके, पूण काली मेंबर न्ही, ते प्रेसिडेंट रावता जाल्यार तुका हांव सिलेक्ट करता म्हणाल. खंय फादर टायम ना फादर, आनी कामाचे पळयचे, दुसरे पळयचे, ते बरं जाता, तूं हें करनाका कामाचे, पूण हें तूं सोडनाका, मेळ्ळो अवकाश सोडनाका म्हणाल. जायत फादर म्हणले. ते दोन दिसाचे प्रोग्राम आसता रिजनल लेवलार, फस्ट डे ट्रेनींग प्रोग्राम, सेकेंड डे इलेक्शन. सो फस्ट डे सडावत वसून ओळख करून पुरो सेट करतात. त्या दिसा म्हाका एक तरणाव एमसी स्टार्ट केल्या, म्हाका एक कार्य आसलें हांगासर. फस्ट डे म्हाका वसोंक जावना, हांवें म्हणलें फादर म्हाका फस्ट डे वसोंक जायना, म्हाका प्रोग्राम आसा, फंक्शन आसा. ते आतां ओटांनी इसारूंक, सेट करूंक, ओळख करूंक तूं पळय आमी पुरो उलोवन दवरता हांगा, तूं सेकेंड डे ते ओडना म्हणाल. ओके, हांव सेकेंड डे येतना ते बळ्ळारीचो एक कँडिडेट ऑलरेडी तयार
0: झाला.
1: आणि आमचो गोळी बाप आयस हेनरी ते बळ्ळारी चेस. सो बळ्ळारी सोत्तो कँडिडेट एकलो, तो डायसिस प्रेसिडेंट आल्लो त्याच्या टायमार. बळ्ळारींत केअर वयस जाल्ले, कर्नाटका कन्व्हेन्शन जाल्ले. सो बेंगलोरचे आनी पूर ताका सपोर्ट आसात.
0: कन्नडिगा
1: कन्नडिगा येदोळ मी सर मंगळूर दीस इज इथ हांव रिजनल लेवलार अध्यक्ष जाल्ले लास्ट आसात, पूण लास्ट प्रेसिडेंट वॉज संतोष डिकोस्ता. डेनीस सर उपरांत संतोष ते दोग कंटिन्यू प्रेसिडेंट जाल्ले. ताजे उपरांत कोडियाळाक ताणी अवकाश दिवं ना, रावल्यात, पूण मळ्ळी
0: फुलोंग सोडूं ना,
1: फुलोंग सोडूं ना. मळ्ळी डायसिस
0: सिरोमलबार
1: आनी मलंकरा, प्लस आमचे
0: सिरियन्स थोडे
1: आनी कन्नडिगा डायसिस. कोंकणी आमचे मंगळूरचे म्हणटा तांकां कलेंग एक देखून तांकां मुखार हाडचे नाका. बेंगलोरचे तेणेच प्रेसिडेंट जावन आसले, ताजे उपरांत संतोश टिकोस्त उपरांत रिजनल प्रेसिडेंट जावन आसले. सो त्या वर्स फादरांनी म्हणलो ट्राय करया जाल्यार जाता म्हण.
0: इवन तुजे आदले नेल्सन जावं पुरो शेल्डन जावं पुरो तांकां सुद्दां एक अवकास
1: जावन आसलो
0: बळून स्ट्रॉंग आसले ते
1: स्ट्रॉंग आसले स्ट्रॉंग लिडर्स ते वय पूण रिजनल लेवलाचे पॉलिटिक्स दुसरीत आसा ती. सो आमकां आमच्या हातून आमी मस्त मुखार आसा तेंचे यूथ एक्टिविटीज ऑर आयसीएम पळयच्या की आमचे डायसीस रिजनल लेवलाच्या की कितले की जायत आमचे मंगळूर डायसीस
0: देखूनच आमचे संदेश संस्थो आर्च डायसीस असो कडियाळांत आसा
1: तशे फादर आनी थोड्या डायरेक्टरांक तो उलो नाल्लो पूण सेकंड डे येतानंत सडावत मळलेली डायसीसाचे म्हजे वळखीचे आहात चारही मळलेले डायसीसाक हांवें धरले
0: उरले ते तुजे दोग हांवें सांगले आतां हांव फ्रेंड्स जावं पुरो ते एलोशियस जावन फुलूंक नातल्ले तांच्या गांवांत जावन तांचे तसले कॉलेजीन शिकले जाल्ले मॉडर्न तेरतेने पुरो आसले
1: बेलतंगडे डायसीस जावं पुरो पुत्तूर डायसीस भद्रावती डायसीस ते पुरो म्हाका ते बेलतंगडे डायसीसचे फ्रेंड आले म्हजे क्लोज फ्रेंड्स ताणींत गुंडायले त्या दीस इलेक्शन आनी स्पीच हांवें बरें प्रिपेर केल्लें कन्नडांत बरें स्पीच दिलें ताजे स्पीच आसले ऑलमोस्ट ताका 11 वोट म्हाका 36 वोट्स मेळ्ळे आनी हांव त्या दीस रिजनल प्रेसिडेंट जावन हें जालो
0: प्रचंड भोवमत हय देखून तुज्या जिवितान फादर रॉनी एक तुका फादर रॉनी डायरेक्ट द्रोणाचार्य जाल्यार म्हज्या जिवितान उल्लेख करचे पडटा कित्याक ताचें नांव केदार येता नांव तो विसराना फादर रॉनी आनी फादर मुक्ती प्रकाश हांव जर बरयता बरपाचें तेणें तें संवसाराक बरपा वयता जाल्यार हो व्यक्तीकारण भोशा हांवें तुमकां सांगूंक ना जावंक पुरो पूण ह्या उक्त्या वेदेर तांकां सांगिचें पडटा कित्याक एका व्यक्तीन कोणाकय बरेंपण केलें ताचे तावन हेरांक कोणाक बरेंपण जालां तें शिदा उसारचें पडटा देखून फादर रॉनी तुज्या बराबर हांव इरणी जावन आसा जे कितें युवातारेक हांव बरयतालो वयसी आसा नातलो जाल्यारय युवातारेन म्हाका तीन तेर धरूंक शिकयल्लें ताणें कित्याक वर्सां पयलें आनी बाप मुक्ती प्रकाशान आंज पत्राक बरयता जावं देखून
1: आनी एक सडावत युथाक मुखार येवंक घरांत हांव सपोर्ट आसा पूण म्हाका आतां जावंक पुरो बिद्रे येवंक कोडियाळी येवंक कर्नाटका म्हणसर पावंक नॅशनल इंटरनॅशनल लेवल वचचे जाल्यार म्हाका फूल सपोर्ट आसले म्हजे डॅडी मम्मी म्हज्या घरांत हांव न्हू कंप्लीट सपोर्ट आसलो
0: ना म्हणून
1: ना म्हणून ना खंयच्या की अशें अशें आसा कर कंटेस्ट कर कर मुखार वस हें प्रोग्राम आसा वसो तांणी पाटी घेतल्यार येताय तें तुका प्रोब्लेम जायना कितें जावना तें कांय चिंतू ना तूं वस मागीर पळया म्हण तांणी म्हाका सपोर्ट केल्लो आसा
0: तशें जाल्यार मुखल्या दिसांनी आमी कांय एंजीसन पिरेरा शिरताडी मूड बेजर सो शासक जावंशें कांय एक भविश्य चिंतुयेत गी
1: सगळ्यांचे सपोर्टार करी जावं आसा सांगूंक जायना
0: देवान अवकाश दिलो
1: अवकाश दिलो जाल्यार कंडी जावन
0: कंटेस्टंट करचें चान्सीस
1: आसा
0: ओके बू बरें एंजीसन तुजे लागीं मस्त उलयता न्ही की मुखल्या वाट्यान पूण आतांचो संवसार आतांसार म्हणलें एक सोबीत पावत आसा वेल्फेअर रेबिंबसाचें आवयन आनी धुवेन गायलें रे मिना आनी विना रेबिंबसान तें आतां आयकुया

0: वेलमगो चन्न ताळो मडो कार्यक्रम ऐकून असतात मने स्टेशन प्रेयर अशीर ताडी सांगता तुम्ही उलो वेत फोन करा 6364204949 संख्याक आणि फोन संख आता उक्त जाता तुम्ही फोन कर वेत तुमचे अभिप्राय सांगवेत किळुगरे जेसन प्रेयर अशीर ताडी अवर जोते मातडबहुदु कन्नडदल्लू कूड निम्म अभिप्रायगळन्नु हेळबहुदु अवरोंदु ಸಾಕಷ್ಟು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕನಾಗಿ, ಅದೇ ರೀತಿ ISVM ಅಥವಾ ಯುವ ಸಂಘಟನೆಗಳಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡು ಅದೇ ರೀತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ವರ್ತುಲಗಳಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಅವರು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಈಗ 30-31 ವರ್ಷದ ತರುಣರಾದರೂ ಕೂಡ ಅವರು ಎಳೆಯದ್ರಿಂದಲೇ ಸಮಾಜವನ್ನು ನೋಡಿ ತಿಳಿದವರು, ಬಲ್ಲವರು. ಅದೇ ರೀತಿಯ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಅವಕಾಶಗಳು ಯುವ ಪೀಳಿಗೆಗೆ ಇದೆ ಆ ಎಲ್ಲ ಅವಕಾಶವನ್ನು ಸಮರ್ಥವಾಗಿ ಬಳಸಿಕೊಂಡವರು ಮತ್ತು ಆ ಅವಕಾಶಗಳಿಂದ ತನಗೆ ಮತ್ತು ತನ್ನ ಸಂಗಡಿಗರಿಗೆ, ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ತನ್ನ ಪರಿಸರದ ಯುವಜನರಿಗೆ ಒಂದು ಮೇಲ್ಸ್ತರಕ್ಕೆ ಅಥವಾ ಉತ್ತುಂಗಕ್ಕೆ ಬರಲು ಕಾರಣಕರ್ತರಾದವರು. ಸೊ ಜೇಸನ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆಗಳಂತ ಹೇಳಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸೊ ಜೇಸನ್, ಆತ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖ ಸವಾಲು ನಿಮಗೆ ತುಜ ಪೋಟಾಚಾ ಗ್ರಾಸ ವಿಷಯ ನಮ್ಮ ಉಲೈ ಜತ್ತು ಪೋಟಾ ಕೆತ್ತ ಮಾಡ್ಯಾರ ಆಮಿ ಯೂತ್ ಯೂತ್ ಯೂತ್ ಮೂಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರಿ ಏನೇ ಇತಿ ಏಕ್ ಕೂಸ ಅಂಶ ಜೀವಿತ ಮೌಲ್ಯ ನಾಣ್ಯ ಆಚೆ ದೂಸರಿ ಕೂಸು ತೆಯ್ ಪವಾಜದ ಏನೇ ಪೋಟಾ ಗ್ರಾಸ ಕತ್ತರೆ ನಮಗೆ ಕಿತೆ ಊರ್ಜೆ ಪೊಟ್ಟ ಏಕ್ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂತು ಅಸಾಯಿ ಸಂಗತ ಸಂಚಲ ಸ್ವಂತ ಅವ್ರ ಕತೆ ಸ್ಪೆಷಲಿ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಡ್ವೈಸರ್ ಜೌನ್ ಅಸಾಯ್ ಅಂತ ಲೋಕಾಂಚ ಮತ್ತೆ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಏಜೆಂಟ್ ಅನ್ನ ಅಡ್ವೈಸರ್ ಮುಳೆ ಕೊನೆ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮುಳ್ಳ ಶಬ್ದ ಮಾತೆ ಐಕತಾತ ತಾಚೆ ಉಪರಂದ ಶಬ್ದ ಐಕನ आमच्या जीवितांत नेन जाला कोणाच्या जीवितांनी खंयच्याय संगती सांगतना तो मेलो म्हणटना ताचे उपरांत मुकलें खाले आयकना ते तशें म्हणलें म्हणटना आतां इन्शुरंस एडवायसर हेल्थ या लायफ ऑप्शन्स हे आमचे म्हणटात बेनिफिट्स इन्शुरंस या वेहिकल इन्शुरंस ऑर आय डू नॉट नो आनी खंय पर इन्शुरंस आसा बट यू कॅन गीव अ ब्रीफ अबाउट डेट म्हाका इन्शुरंस इज अ वास्ट सब्जेक्ट म्हाका तो आपणूंक आतां सांग ना कितें अर्द्या घंट्यान ते मूक जाता म्हणून सांग पूण म्हाका सांग तूं एज अ एडवायजर आसा तुवें कित्याक बाब तुवें कितें डॅडा एडवायजर आसा म्हणून सांगलो तुवें पूण लोकांक ते तांच्या मतीन नासलें कितें तूं इन वय टॉर्चर आसा थोडे आनी करचो आसा त्या देखून ते एकल्याच्या सुखी वरवीं संवसाराक मरण आयलें पूण एकल्याच्या सुकी वरवीं हजारांक बोट जगचे आसात देखून लोकांक सांगले.
1: तुवें सांगले बरें इन्शुरंस म्हणजे एक वास्ट सब्जेक्ट उलोवंक गेल्यार मस्त आसा. पर गांवांत इन्शुरंस कंपलसरी पळोवंक गेल्यार सगळ्यांक कंपलसरी आसा करतात गव्हर्मेंट रुल्स आसा. इंडियांत पळोवंक गेल्यार ओनली 3% ऑफ द पॉप्युलेशन हॅव लायफ इन्शुरंस खाली 3% मात लोकां कडेन आसचे म्हळ्यार नॉलेज ना जणवायना चढावत आमच्याच गावांत आमच्या समाजात आम्ही पळयता इन्शुरंस एजंट म्हणताना पैस रावतात लोक एजंट म्हणतात
0: थोड्या सुकीक
1: सुकीक म्हणल्यार ताणी एडवायस तांकां नॉलेज फर्स्ट ऑफ ऑल आसना ताणी म्हजी हांव एक एजंट माझ्या एक पॉलिसी कर म्हण खाल्याक कर खालें कर कांय सांगना एक पॉलिसी कर तितलेंच म्हणटात तातूंत मेळचे बेनिफिट्स काले कशें केल्यार खंयचे केल्यार बेनिफीट चड ते कोणी एक्सप्लेन करनात ऑर एडवायस दिनात त्या देखून आमी इन्शुरंस एजंट म्हण सांगचे की इन्शुरंस एडवायजर म्हण आमी सांगचे आमी वचून म्हजे कडेन पॉलिसी कर सायबा ऑर सांगना
0: तुम्ही ते एक इसारना तुम्ही
1: ना
0: म्हजे कडेन प्रोडक्ट आसा
1: ऑर तुजे कडेन इन्शुरंस आसा की म्हण फस्ट इसारचे ताजे उपरांत तुका खंयचे खंयचे इन्शुरंस तुज्या इनकमाक ऑर तुज्या लायफ स्टायलाक खंयचे इन्शुरंस जाय कितल्याचे जाय खंयचे प्रोडक्ट जाय म्हण तशें आमी एडवायस करचे
0: विसवण ताची
1: आमी फोर्स ऑर तशें करना गरज म्हण सांगचे एक्सप्लेन करचे ताज्या इनकमा प्रमाणे ताज्या लायफ स्टायलाक कितले इन्शुरंस गरज आसा ते आमी प्रोडक्ट ताका सेल करता
0: ते प्रोडक्ट सेल केल्ले तुका कितें म्हण एक जशें घरा काम केल्ल्या कूल दिता तशें तुका
1: एज अ कमिशन
0: कमिशन मेळटा संस्थो
1: संस्थो दिता तशें ती व्याप्त मस्त बरी म्हण म्हाका बघली म्हजो डॅडा करता फर्स्ट ऑफ ऑल वय म्हज्या डॅडी इज द टॉप एजंट ऑल इंडिया लेवलार तो एवरी इयर पर गांवाक ट्रॅव्हल करत असता सो 35 इयर्स प्लस एक्सपिरियन्स ताजे आसा 35-40 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आसा LIC फिल्डांत लायफ इन्शुरंस फिल्डांत टॉप एजंट सो ताजे तो हांव इन्स्पिरेशन म्हण येत ताजे ते देख घेवन
0: म्हणटना
1: कितें म्हळ्यार आम्ही सांगले ऑलरेडी इंडियात 3% लोकांकडे मात्र इन्शुरन्स हा. सो 97% आमचे टार्गेट कस्टमर्स असतात.
0: ऑप्ट करूयात
1: इतले अवकाश असताना काल्याक सडी जे म्हणून ते व्याप्ती इझी ना सुलभ ना. फर्स्ट नॉलेज आम्ही मस्त खाणीयोग असा या
0: विषयी शिकायचे शिकल्यारी भावना
1: कितले शिकल्यारी भावना मस्त वास्ट टॉपिक म्हणलं
0: मस्त जनवायल्या मनुष्याक ते व्यक्त करून कडेन जाल्यार त्याने शिकले शिकप व्यर्थ उत्कवल्या पुढच्या बुडबुड्या बरे म्हणतात.
1: होय होय तसे ही लाईन इन्शुरन्स लाईन आम्ही सिलेक्ट केली. नॉट जस्ट इन्शुरन्स दुसरे थोडे स्वउद्यम हा चलयता जावं पुरो रियल इस्टेट टाईप और थोडे ट्रान्सपोर्ट बिझनेसचे
0: इनिशियल
1: स्टेजीर असा.
0: निपटे उडले म्हणता पावले उपरांत एक आता 30 म्हणे 40 इयर्स म्हणटा 10 वर्सां उपरांत परतून पळयात
1: तशें म्हजे.
0: बट तुजी जी न्ही एकल्या इन्स्पिरेशन जाता जाल्यार ताका केदाळे सेल्यूट म्हणून कशें येता कित्याक भविश्यात टेंडर एजीर तुवें हाका हात घालाय कित्याक MBA शिकप तुजे कडेन आसा म्हणटना बेंगलोर अशें वतालें भायल्या गांवांक उबी येता आसलें. आमी म्हणटा स्विस बँक आतां जाल्यार एका संस्थेनी बसून हातांनी पयशे मेजूं आसले. बट तांणी दिल्ले तुवें मेजीचे आसले शिवाय तुवेंस जावन तुका आतां फ्री करन तुका जाय जाल्ल्या वेळार वचून वावर करून तशें ना. म्हणजे यू आर अ फ्री बर्ड ना. आतां म्हाका आतां एक इन्शुरन्स एडवायजर जावन सांजेर वचून एकल्या मेळटा म्हणून तें कामाचें बंदडेन आसना. तें तुवें तें 9 to 5 गी त्या टायमार आसचें पडटा.
1: अंडर वचून काम करचें की इल्ल्या सांबाळाक सगळो दीस काम करचें की हांगा वर्क स्मार्टली हार्ड प्लस स्मार्ट तांतू तुका
0: 2 दीस बरें काम करी 1 दीस रेस्ट
1: करी येता.
0: ओके सो दॅट इज वॉट यू ऑप्टेड अँड डेफिनेटली यू आर काय म्हणजे एक्सपिरियन्सिंग द स्वीट फ्रूट ऑफ दॅट. त्या दिसांनी तू साकून आसा बरें फळ तो तुका या बरो प्रतिफळ तुका मेळून आसा म्हणून जेसून हांगासर इसारूंक जाय. अच्छा बराबर आनी दोन इन्शुरन्स म्हणना ना मस्त आसा पुरो कंपनी इन्शुरन्स आसात ग्रुप इन्शुरन्स आसात वेहिकल इन्शुरन्स आसात जावं पुरो तुमी थोड्यांक मॉर्गेज असले इन्शुरन्स दिता डिफरंट डिफरंट अशी जाणवा कितली गरजेची ह्या दिसांनी हेल्थ इन्शुरन्स.
1: हेल्थ इन्शुरन्स मस्त गरजेची आतांच्या प्रेडिक्ट करूंक जायना. थोडी म्हणतात म्हाका आता खाली प्राय 15 or 18 म्हाका खाल्या कितले इन्शुरन्स
0: 20 वर्सांचो डायलिसीस लाईफ लाँग
1: 20 वर्सांच्या डायलिसीस दोन्ही किडनी वचून मस्त एक्झाम्पल्स तसे असतात. आम्ही केदाळे आम्ही आमच्या लाईफ ऑर हेल्थ प्रेडिक्ट करूंक जायना. लहान ताप येऊन ताजे तावन सडसड जाल्ले असतात. देखून हेल्थ इन्शुरन्स मस्त गरजेचे. एक पटी आस्पत्रे गेले उपरांत मागीर हेल्थ इन्शुरन्स करता म्हणून गेल्या जायना.
0: दिनांत
1: त्या देखून कितले वेगळी करता तितले वेगळी हेल्थ इन्शुरन्स केल्यार मस्त बरे.
0: तुझी भलायकी बरी असताना हेल्थ इन्शुरन्स कर तुझे वर्षाचे पैसे 15-20 हजार चलती थोडे भोवते म्हाका मेळना म्हणचे पूण त्या पैशांतून 1000 जणांक एक बेनिफीट जातीत कोण ना. पूण तुजी भलायकी बिघडल्या उपरांत म्हाका हार्ट अटॅक जाल्ले ताच्या उपरांत स्टंट गेल्या उपरांत हांव नेक्स्ट स्टंटा खातीर करता म्हळ्यार तुका ते क्लॉज या कॅटेगरी मायनस करता
1: मेळा जे हातून बेनिफीट जाय जे म्हणून आम्ही इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स करून दुसऱ्यांक म्हणून हेल्प जाता. मेनली चॅरिटी म्हणून आम्ही दरीच आम्ही आता चॅरिटी थोडे अमाऊंट दवरता ह्या पैशातून कोणाक म्हणून यूज जातात त्या कंपनी तावन कोणाच्या म्हणून हेल्थ बिल्लाक वापरतात म्हणून आम्ही तसे चिंतून हेल्थ इन्शुरन्स केल्यार ते चिंता बरे म्हणजे
0: म्हाका बरें दवर देवा दुसऱ्यांच्या भलायकेक पैसे युनिक जावन
1: म्हणून.
0: ओके जेसून आतां नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन पोर्चुगला गेलो तो ते एक्सपिरियन्स कशें जालें तुका.
1: पोर्चुगल ते एक अवकाशात मेळ्ळो तेदाळ फादर अश्विन मँगलोडायसिस सध्या डायरेक्टर असलो अश्विन कार्डोसा ताणें सांगलें की इंटरनॅशनल कन्वेन्शन आसा वर्ल्ड यूथ डे पोर्चुगल लिस्बन अंत आसा तूं येताय की हांवें हेचे प्लॅन केला म्हणून सांगलें जायत फादर या म्हण. तशें आमच्या मंगळूर दिसीस जावन आमी 7 जाणां गेल्ल्या थंयसर ते एक बरें एक्सपिरियन्स. ICM तावन हांगा संघटना तावन थंयसर आमचे इंडिया रिप्रेझेंट करून आमी थंयसर गेल्ले
0: स्पेशली टू आयकॉनिक प्लेस
1: लिस्बन. नंतर ते दोन जागो आसात पोर्चुगलांत एक पोर्तो आनी एक लिस्बन. आमी पोर्तो 7 दीस आसल्या आणि लिस्बनांत 7 दीस आसल्या.
0: स्पेशली थोड्या थंयसर संतांच्यांनी
1: मस्त आसा. लिस्बन एक सिटी जाल्यार पोर्तो हिस्टोरिकल प्लेस आमकां मस्त लायक जाल्लो प्लेस पोर्तो. थंयचो लोक ते ओलिवेरा दोरो म्हणले एक फिरगे जेंत आमी आसल्या तेंसो पदरेपी आम चोट नितालो आम चोट तास्तालो तेंसे आमका तेंजो मस्त मुंशा एक फ्रेंडली मुंशा पोर्चुगल अच्छी तेंसे आमका पोर्चुगल अच्छी एक्सपीरियंस मस्त सा
0: ते शेयर करो ना पुन बट व्हाट यू डिन थिंक गॉड थॉट फॉर यू अने ही ब्लेस्ड यू विद दैट डेफिनेटली
1: अवकाश अवकाश मिल लो मका ओसो
0: ओके अत हंग सर सा आइस मंथ हरिय का अध्यक्ष एक वर्षांचे अवधी का असा झाला रे महिला फतर रस्ता के कंस्ता के या थोडे पोटी म्हणतात अध्यक्ष लो 360 आणि 5 दिस उतारले तो कहीं गेलो पत्त्याकतना असे असता काय थोड्यांक लोक विसरना थोड्यांक जिनबोर उडास धरता धकल्याक एक नाव सांगचे ना जूड नोरो ना म्हणलं तर सोलो एक व्यक्ती केदळागी एक आयसीएमएसचा डायरेक्टर आले रे ती पिळगी त्याच्या उपरांत ती पिळगी थोडे पटी उडास काढता झाल्यार या थोडे मारता तो सोलो एकलो मनीस आता जेसनाची नाव आता इतकी वर्ष ना कितके वर्ष झाली गुत्तो ना म्हाका तो आयसीएमएस अध्यक्ष त्याच्या उपरांत थोडे अध्यक्ष आयले थोडे अध्यक्ष आयले आयिल्ले गोत्तो सात गेल्ले गोत्तो ना अशें म्हणटा आसतना सांग एक अध्यक्ष जाल्यार ते 365 डेज सांत तुका काम कितें ना 365 डेजाचें या लगभग 30 वर्सां तसले एक बरें काम करचें तसले एक अध्यक्षाचे जबाबदारी आसता
1: आमी केल्लीं कामां उडास कसाचें ते एक जाण हांव सेंट्रल कावन्सील प्रेसिडेंट जाताना म्हज्या मतीन जाल्लें की
0: खंयची अवधी ती तुजी
1: 1890
0: पॅन्डेमिकाचे पयले एक्झॅक्ट
1: वन इयर पयले सो म्हजे एक मतीन आसलें की ओके इगर्जेच्या कंपाऊंड बैली थोडी खारी समाज संघाता इतर धर्मीय संघाता और समाज एक बरे पण
0: व्हिच वाज नॉट डन प्रीवियसली
1: प्रीवियसली तर लिंगाई खारी करी जे और आयसीएमएचे नाव खाली इगर्जेच्या और आमच्या समुदायाच्या लोकांनी बैल्या समुदाया की आयसीएम म्हणले कळजे म्हणणे एक म्हणजे मत इंदा असले तर लिंगाई खाली करी येत म्हणून चिंतून असलो पण त्यात टाइमार केरळ अंत फ्लड आयले फ्लड जाऊन मस्त थंयसर लुकसाण आनी मस्त जाल्ली
0: मरण जाली इवन हांगा जोडपा लागली त्यात वेळार जाल्ले
1: त्यात टायमार जाल्ले ओके आमी कालीं करया म्हणणू चिंतून त्या दळा स्टार्टिंगाक हांगात जपीन मगरू तयारी अंत आमी जेवण आनी तयार करून दिले पूण केरला तोन मस्त रिक्वेस्ट लेटर पुरो येवन आसले सादर रॉनी म्हणून जालो कालीं करच्या प्लॅन करया म्हण सो एक आमी मेसेज करया आयसी आमतावन अशें अशें आमी वरवीं दंडीत हांव कोणाची खुशी काली दिवंक असल्यार आयसीएम दफ्तराक पवित
0: करी नॉट बाय फोर्स बट बाय विल
1: बाय विल एक मेसेज टाइप केली मेसेज टाइप करून आयसीएमच्या युनिट प्रेसिडेंट सांग तशें आमी फॉरवर्ड केली तेन थावन युनिट प्रेसिडेंटांनी तांचे ब्रिगेडेशांक गेली वरवी आयली आयली आयली आमी एक्सपेक्ट करना ते तितले आयली करना तितले आयली आमी आयसीएम ऑफिसांत स्टार्ट केली दोरू एक अर्दे ट्रक जाले कोण एक पिकअप अर्दडिया तसे प्लॅन आले आमचे मागीर इल्ली सेट झाली एक ट्रक झाला आता काले करचे ट्रक कितो विसारचे म्हण मागीर अरन्ना अंकल म्हणून एकलो आल्लो तलपाडीसो ताजे कॉन्टॅक्ट मेळ्ळे ताका ट्रक हांव धाडून दिता म्हणलो म्हणल्यार इतले एक्सपेन्सार काले एक देवाचे आजा काय गोत्तो ना वरवीं एक 15 ट्रक आमी सर वरवी आयली एक 1.5 करोडाची वरवी थंयसर आयली आयसीएम दोन ऑफिस ते आयसीएम ऑफिस गेल्यार ऑलिवेथ हाऊस पळोवंक आसतले ते फूल जावन जेप सेमिनारीचे हॉल फूल जाल्ले तितले आयटम्सा तांदू आनी इतर गरजेचे वस्तू लोकांक ते गरज आसता वस्तू रावंक पुरो पुरा दिना बळके बेकांक दोन वस्तू म्हणटात तले आयटम्स थंयसर आयल्ले तीन हॉलां फुल्ल जाल्ली सो ती सेपरेट करूंक सेग्रिगेट करूंक सिस्टमॅटिकली दोरूंक आनी लोडींग अनलोडींग करूंक यूथ जाय आसले एक मेसेज परतान टायप केली त्यात रातीक एक 6 वरार मेसेज गेली 8 वरांक एक 150 यूथ आयल्यात थंयसर काम करूंक खंयचे खंय थंय यूथ आयल्यात ते कोट एक हप्तो ते कार्य चल्ले थंयसर सेग्रिगेशन लोड अनलोडींग ट्रकां येवची ट्रकां घालची 15 ट्रकां कशी येवन गेल्या वतां थंय ते यूथ रावतले थंय रांदतल्या ते एक कॅम्प बरी जाल्ले युथांक ते 150 युथांक कॅम्प बरी जाल्ले एक डिफरंट एक्सपिरियन्स मिडिया थंयसर खंय थंय मिडिया आमकां सोदून येतली खंय थंय लोक आमकां पळोवंक विश्वास दिवंक येतलो गवळी बाप आयिल्ले आदले गवळी बापी आतांचे गवळी बापी थंयसर आयिल्ले विजीट दिताले आनी थोडी समाजाची व्हडली व्हडली मनशां येवन उलोवन मिडियाक तांचे टॉक्स दिवन येताले ते पळयतना आमकां खुशी जाताली हाजे तोन आमकां एक K2K कुडला टू केरला म्हणून एक प्रोग्राम केल्ले मस्त लोकांक पावला म्हण ते एक फस्ट प्रोग्राम त्या वर्साचे आनी मस्त ताजे तोन आमकां हे मेळ्ळे बारी खुशी झाली.
0: ओके, हांगा सांगचे जाल्यार आमी चिंतून करचें काम केदाराय तें फळा बरी जायना म्हज्या प्रकार. चिंती नासतना तूं खंयचेय एका मिसांव हाती घेताय जाल्यार एक आमी तें फळा बरी जाता. हांवें जिणेंत जायते फुटी एक्सपिरियन्स केल्ले आसा, हांवें तें केलां जाल्यार करताना जाल्यारय, आनी तुवें तें चिंती नासतना म्हणजे ट्राय करया, जस्ट ट्राय करया, बट दॅट ट्राय बिकेम काय म्हणटात मायल स्टोन, इम्पॅक्ट पडले सोसायटीर. बहुशा मुखल्या दिसांनी असलें एक तें एक मेजर जें हें केल्लें तुवें, न्हय तें पयशांनी मेजूंक जायना तें, पूण ताचे विशीं 15 ट्रक म्हणचे तितलें आमकां परचेस करूंक आसा दी जाल्लें. तें तुजें एक मुखेलपणा वेळार तुजें फकत ते दोन मेसेजांनी तें फळां बरी जालां या सक्सेसफूल जालां म्हणून कशें येता. सो हें तुज्या आनी दुसरी खंयची मेजर इव्हेंट्स?
1: दुसरी आजिला केरे म्हण एक तळे नितळ केल्ले वेणोरांत, ते मस्त क्रिस्तांव तेंचो तहसीलदारी आयिल्लो आमच्या संगता मेळोन तळ्यांक क्लीन करूंक, ते एक मेमोरेबल इव्हेंट.
0: सो दॅट बिकम आता सोर्स ऑफ खाल्या म्हणटात उदक जालो
1: तेंच्यान ते प्रोग्राम.
0: ओके,
1: मागीर त्याच वर्सा आमचो गोळी बाप त्या वर्सा प्रमाण वचन ताणी स्विकार केलो, नवो गोळी जावन
0: किर्यांचो
1: पीटर पॉल ते म्हज्या वर्सा जाल्ले. त्या दिवस त्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आमकां दिल्ले, आमी त्या प्रोग्रामांत स्टेजीर नातिल्ल्या, पूण ट्रान्सपोर्ट कार्दिनला बिस्पाक पुरो आपोवन हाडूंक आमचे गाडी आहली, ते एक आमकां लगी उरल्या दिसाचे गोळी बापाक मेळोंक
0: कितले गे आहले त्या दिसा. ओके, हे कार्यक्रम पळोवंक रुजायच्या ग्राउंडार केल्ले आसा, मिडिया कवरेजार आहलो जाल्यार सांगचे जाल्यार हे अले प्रसंग ती बहुशा दुसऱ्यांक अध्यक्षाक मेळोना
1: म्हणल्यार
0: कित्याक अध्यक्ष रिपीट जायना, आयसीएमाचे अध्यक्ष रिपीट जायना, खंय अप्रूव खंय देवान धर्मात, पूण एका वर्साच्या अवधेन केल्ली थोडी घडी तुका.
1: आनी एक युवा जाणाचे वर्स इतरात आयिल्ले, युवा जाणाचे वर्स म्हण त्या वर्सा हें केल्लें
0: युथियर
1: आनी एवकरिस्तीक खुश हांव तातूंत 10,000 लोक आसता, त्या 10,000 लोकांक मदें म्हाका युथियराचे इनॉग्रेशन स्पीच दिवंक आसले, ते एक उडासाक दवरचे तो दीस आसता.
0: ओके, सो तुज्या जिवितान ही पुरा सोबीत सोबीत गडिता बहुशा लिडर म्हण तूं वळखो ना येदोळ म्हण आसा, हांव सगळें सांगत आसा म्हण हे म्हाका विचारूंक जाय कित्याक म्हण तुजे कडेन जायते हाडू उलयता. अ लिडर इज अ लिडर हू डजंट कन्सिडर हिम इज अ लिडर. सो तसो लिडर जावन हर एकल्यांनी काम केलें जाल्यार खंडीत जावन समाज बरी जाता आनी खंडीत जावन थंयसर बरेंपण येता. मुगाचे कोपेनो फोन करा, अखेरेसो थोडो मिनट आसा आयच्या दिसाच्या संदर्शनांत आमच्या जेसना सांगात उलयतना. आनी खंडीत जावन जेसन आज जायतें तुवें सांगलां, जायतें तुवें उलयलां, एक कार्यनिर्वाह जावन हांवें तुका आनीक लोकां मुखार आतां वळखीचो करूंक ना, पूण तूं वळखला लोकांकूच आसा, पूण रेडियोर आज हें कशें तुजें तें तुवें रुपीत केल्लें
1: आसा. स्टार्टींग सांगलें बरी म्हजे डाडा तावंत, डाडा एम सी करतलो वाड्या सुगुरकारांनी जावन उरला तर तो कार्यनिर्वहण.
0: लगभग कितले वर्सां नोकर आसा?
1: हांव 10 वर्सां उतरली,
0: 10 वर्सां सोयले लेट कमर,
1: लेट कमर 12 इयर्स जाली, पूण म्हाका फस्ट एम सी म्हाका खाजराची एम सी आतां उडास आसा. फस्ट काजाराची एम सी हांवें मियारच्या हॉलांत एक केल्ली, ती जावन थंय पोर मेळ्ळी म्हाका, आमच्या काजार जावन 10 वर्सां म्हणाली, तशें म्हाका उडास आयलो 10 वर्सां तो काजाराची एम सी
0: केली.
1: ताजे की पयली एक 2-3 इयर्स बॅक सुशांत म्हणून हांवें सांगलें, रायन सुशांत हांव म्हणून फस्ट आयसीएम स्टार्ट केले, सुशांताचे डट्टूचे एक भुरग्याचे ओल ताणें म्हणलें तूं एम सी कर म्हण, तेडे म्हाका एम सी करून गुत्तना. म्हजो एक फ्रेंड प्रवीण गुरपर तेदळा तो शिरताडी एक प्रोग्रामाक आयिल्लो, म्हाका अशें एम सी हेल्प कर म्हणलें हांवें, कांय ना तुवें अशें ताणें थोडें सांगून दिलें अशें कर म्हणालो. ओके, मागीर थोडे दडान सेंटेन्सीस बरोवन दिले, हांव पेपर काणी येवन त्या दीस फस्ट एम सी
0: केलें. ना युट्यूब पळया म्हळ्यार
1: कांय ना, आतां
0: आतां जेसन ना जे बरें काजार केलें जाल्यार फाल्यां त्या दिसा तुजें कॉपी जालें,
1: कॉपी जालें. आतांचे युट्यूबर पळोवन शिकूंक अवकाश मस्त आसा, लायव्ह पळोवन हांव दुसरे एम सीचे उतरां पळोवन बरोवन नेक्स्ट दीस आमी एम सी करीत, पूण त्या टायमार आमी
0: स्वंत
1: जावन बरोवन. ओके, फस्ट एम सी आतां उडास आसा एक वलाचें कार्य पेपर घेवन घेवन हांवें केल्लें, ताजे उपरांत स्टेप बाय स्टेप इम्प्रूवमेंट जावन जावन जावन फस्ट काजाराचे एम सी तळा आनेगुड्डे संतोष डिकोस संतोष सल्डानाक एम सी आयले, एम सी
0: संतोष फ्रँकलीन सल्डान,
1: संतोष फ्रँकलीन सल्डान ताका तेदळ डबल बुकींग खालीन कोत्तना तो म्हाका ताजे म्हाका फोन आयले, तळा हांवें रोसाच्यान एम सी केल्या काजाराचे येदोळ मिसा करून तो म्हणलें काजाराचे एम सी करते, म्हणलें ना सर येदोळ करूं ना हांवें ना तूं रोसाच्या की काजाराची एम सी सुलाब
0: एक्चुली
1: तूं मात्र तांकां फस्ट एम सी सांग नाका तूं कर म्हणलो,
0: केला म्हण सांगिल्लें
1: जायत करता म्हळ्यार मागीर मागीर त्या दीस म्हजो आनी एक मित्र नेल्सन नेल्सनान म्हाका फुल्ल रेडी केलें अशें काले जावन काले तें म्हणून ताणें ट्रेन केल्ले उपरांत ओके फस्ट गाजराचे सिमियर चावलांत जालें फंक्शन बरें जालें पुरा मार्च ते जाल्यार मार्च आनी डांस पुरो आसले
0: हॅलो नमस्कार नमस्कार कोण उलयता
2: हांव
0: रत्न शेट्टी माताडी नमस्कार
2: सर नमस्ते
1: नमस्ते
0: सो इसतना तशें परत एमसीची जर्नी सांगून आसलो
1: तशें त्या दीस एमसी जाली मियारची काजाराची एमसी जाली मागीर फंक्शन जावन तांणी म्हाका थोडे पेमेंट आनी दिवन जाल्या उपरांत सांगले एक विशय सांगू का ही म्हजी फस्ट काजाराची एमसी म्हळे वय गी फस्ट सांगले जाल्यार दिता नातले पूण बारी बरें जाले फस्ट म्हण कळंक ना म्हणाली ताजे उपरांत
0: कॉन्फिडन्स
1: आयले काजाराची एमसी बरें करून करी येत म्हण
0: ओके तूं स्टार्टींग करतना आनी आतां परिगत बदल्ल्या त्या वर्ल्डचे इम्पॅक्ट आमच्या कार्यनिर्वहणाच्या शेताचेर पडला कित्याक म्हळ्यार थोड्यांनी तें केल्यार आनी करी जे म्हणटा थोडे पटी नॉट विलिंगली वी आर डुईंग इट अशें म्हणटा आसतना जेसन इज इट अ चॅलेंजींग टास्क एमसी सुलाब गे सगळे म्हणटा एमसी करचे सुलाब म्हणटा बट तूं काले म्हणटा एज एन एमसी
1: सुलाब न्ही एमसी करचे म्हणटना थोडी चिंता ओके आका काली एक मायक धन उलोवचे आनी येवचे ताज्या फाटल्यान असे प्रिपरेशन स्पेशली आमचे माइंड सेटअप आमच्या मतींत इतले आसता की ते कोण ना मुकल्या मनशाक कळना
0: आनी थोडे पटी हांव मुखार म्हणल्यार तूं उलयना
1: म्हणल्यार मतीन कलंगी आसता म्हण त्या टायमार
0: न्ही म्हणल्यार तूं ताका ओळखूंक शकना कित्याक म्हणल्यार तुज्या मतीन एक फोकस आसता
1: तशें एमसी त्या कार्यनिर्वहण म्हण न्ही एका मनशाक आतां एक कार्य ताणें अशें केलें हांवें तशें करी जें म्हणून थॉट आसता तें येवन आमचे कडेन सांगतना आमी आमची आयडिया दितां तें केल्यार बरें जायना पूण त्या मनशाक तशेंच जायचें म्हणटना आमी

0: கேள்வி. ஓகே சார்,
1: खुशी जाली म्हाका तुवें कॉल केल्लें. कॉल केल्लें जाल्यार तांचे सांगता उलोवन
0: म्हाका अशें इंटरव्यू
1: दिसा जास्त
0: स्टेटस.
1: देव बरें करूं सर तुका, केदार आयका. थँक्यू थँक्यू. कितें सांगू जाय जेसन अशें तुका एक शब्द एक ह्या उतरान सांगिल्लो.
0: हॅलो जेसन.
2: जेसन आरवी नमस्कार.
3: कळ्ळें कळ्ळें.
0: हॅलो
1: सांग सांग सांग, आयकता आयकता. ओके ओके आरवीन, मस्त मस्त मस्त खुशी जाली तुवें उलयल्लें भोशन नेटवर्काचे बरें पडलें. पूण म्हाका खुशी जाली तुवें फस्ट टायम आयकून. खंडी सपोर्ट करा रेडियो सारंगा की अरे एक हप्त्यान आसता आर्टिस्ट. देव बरें करूं सर. ओके सो जेसन ताणें खुशी जाली निमाणे आमी खंय सांगूं आसलें उलोवन
2: कार्यनिर्वहणा विशयान. तेंत कार्यनिर्वहण फिल्ड ओदले आनी चिंता दितले सुलाभायचे न्हय म्हण म्हजे अभिप्राय.
1: निमाणे दोन सवाल वेळ पावना त्या देखून. कॉपी कॅट्स, इमिटेटर्स आनी स्वंत पांयान उबे रावचे खंयचे इशेत जावं दे. नॉट ओन्ली कार्यनिर्वहण आमचे एक तुजे इशेत जाल्यार ताचे भायर आसा स्टँडअप कॉमेडी जावंक पुरो. वॉट डू यू से?
2: आतां आमी कार्यनिर्वहण शेतांत आसून सांगचे जाल्यार आमच्या ओके आमी आतां युट्यूब लायव्ह आयला. ओके आमी एक आतां एक हप्त्या तावन प्रिपेर करून एक कवन बरोवन घेवन खाली बरोवन आमी सांगता प्रिपेर करता आनी थंयसर प्रेजेंट करता. ते युट्यूब लायव्हार पळोवन चड दीस नाका, एकच दिसा नेक्स्ट आनी एकलो सांगतना एक बेजार मस्त भोगता. इल्ले न्ही मस्त बेजार भोगता आमी म्हळ्यार त्या सेंटन्सा खातीर ऑर त्या कावना खातीर ऑर त्या गेमा खातीर प्रिपेर करचे दीस घंटे मस्त आसता. पूण ते इमिडियट कॉपी करून करताना ओके करी येत आफ्टर एक
1: नवे
2: रूप दिवन कर
1: चिंत
2: तशें करी येत. पूण इमिडियट कॉपी कॅट करचे ते एक कॉपी रेट तक गेली जे म्हण बघता.
1: ओके फायनली आसतो रेडिओ सारंग खायला दिस आल्मा मॅटर यू स्टडीड यू वन्स इन अ लॉश इन ऑलवेज इन अ लॉश फॉर द स्वीबर्ट असो डायलॉग असो गोड असो सांग बरो तो शिकताना दत्ता असो वय कितें सांगूंक जाय.
2: रेडिओ सारंग ते दळे आसले पूण आमी विजीट करू ना फेलोशिप हांव शिकून आसलो भायर तावन पळयतलो रेडिओ सारंग सांगा.
1: एक कॉल येता पळय निमाणे कॉल काण घेता. हॅलो नमस्कार.
0: श्री गुरु गौरंग श्री कृष्ण चैतन्य गदा नित्यानंद द्वैत हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण जय जय हालेलुया. नमस्कार, ನಾನು ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ಪರಶುರಾಮ ಕ್ಷೇತ್ರ ಗದ್ದೆ ಮನೆ ವಸನ ಕಾತೆಯಲ್ಲಿ ಮಂಗಳಂಬಿಕೆ ಮಂಗಳಿಂದ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್.
2: ನಮಸ್ಕಾರ,
1: ಹೇಳಿ ಸರ್ ಹೇಳಿ.
0: ನಿಮ್ಮ ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಇದನ್ನ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೀರಿ ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಹಾಗೆ ಅವರು ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಲವು ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ನಿಲ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳಿದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ದೇವೋತ್ತಮನ ಇಚ್ಛೆ ಇದ್ರೆ ನಾನು ನಿಲ್ತೇನೆ ಅಂತ ಅದು ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತೇವೆ. ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಇರುವ ನಂಬಿಕೆ ನಿಮ್ಗೆ ಯಶಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ
3: ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್
0: ಹಾರೈಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಒಂದು ನಂದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು ಏನಂದ್ರೆ, ಈಗ ನೀವು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಸರ್, ಅದು ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಒಂದು ಮಠದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇದರಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವವರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಆತರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಒಂದು ಬೇಕಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಬಹುಶಃ ಸಮಯ ಆಗಿತ್ತು ಏನಂದ್ರೆ ಏನ್ ಸರ್
1: ಸಮಯ ಆಗಿದೆ ಸರ್, ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಹೇಳ್ಬಹುದು ಸರ್, ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ಬಹುದು ಅಷ್ಟೇ.
0: ಓಕೆ, ಅದೇ ನಿಮ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಇದ್ರೆ ಮತ್ತೆ
1: ಖಂಡಿತವಾಗಿ
0: ಮಾತಾಡ್ಬಹುದು. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್
1: ಓಕೆ
0: ಓಕೆ.
1: ಸೊ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ದಿವೆ ಅಥವಾ ಲೈವ್
2: ಓಕೆ ನಂಬರ್ ತಮ್ಮ ದಿತಾವು 9301936789. ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬೇಕಾದರೆ ಈ ನಂಬರ್ಗೆ ತಾವು ಕರೆ ಮಾಡಬಹುದು 9901936789.
1: ಓಕೆ, ಈ ಸಂದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಕೂಡ ಮರುಪ್ರಸಾರಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಭಾನುವಾರದೊಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಇದೇ ಭಾನುವಾರ ರಿಪೀಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೇಳಬಹುದು. ಒಂದು ವೇಳೆ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. ಸೊ ಅದೆಂತ

0: होना सुद्धा
1: या
0: रिलीज
1: सारंग विशांत त्यांत आज एक अवकाश मेळ्ळा परत्यान एलोशियस कॉलेजी घेवंक भितर येतानंत खुशी झाली क्लासरूम आनी पळयताना आनीकी खुशी झाली आनी हांगासर रेडिओ सारंग बसून एक गेस्ट जावन हांगा उलयताना एक अभिमान भोगता एलोशियस कॉलेज जावन तळाला स्टुडंट जावन आसलो वैरतान पळयतालो आज भितर येवन हांगासर बसला म्हण अवकाश करून दिला रोशन तुका धन्यवाद देव बरें करू म्हणटा.
0: थँक्यू जयसन. आयस एक घंटो तुवें आमच्या संगत सोबयलाय उतरांनी नेटयलाय त्या प्रमाणान वळयलाय मात्र न्हय तुज्या जिनये मुखांतर हेरांक तूं हेरांक तूं कितें वळखीसो जालाय येदोळस जाल्यार रेडिओ सारंगा मुखांतर फकत तूं साधन केला म्हूण सांगू नाय पूण साधन करूंक जायत्यांक वांटो दाखोवन घे. आयच्या दिसा तुवें एक नवें एक दिशा दिवंक शकलाय देखून आमच्या डिरेक्टर बापाचें नांवी सांगत सहावा वरडेचें नांवी सर्व आयकोपेचें नांवी हांव तुका रेखात पाठयतां. देव बरें करूं म्हणटा. मुगाचें नवो जावन आसा आयसो ताळो माळोंकडो येवच्या मंगळारा दीस परत मेळता अनेक व्यक्ती सांगात तोड म्हण असा त्रिगान राखून रवा तो व्यक्ती कोण घे म्हण.
2: कोंकणी मातयेंत आसात साबार पाळां संस्कृतीची मुळां.
0: संवसाराच्या शिमापुर्यांत विस्तारल्यान कोंकणी बाळां
2: हाचे मोलादीक सादरपणस
0: चाळो आणि उमाळ.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आईच्या कोंगणी प्रसाराक मोगाचं स्वागत.
1: उक्ती कवी गोष्टी कविता बेस्ताचे एक विशेष आकर्षण. या वेदीर आपल्या एका वर्षांत एक दीस तरी एक कविता सादर करी जम जायते जण राखोन असतात. आणि उक्ती कवी गोष्टी हंगासर ती कवी गोष्टी सादर जाता. आईच्या कवी गोष्टीचे अध्यक्षपण घेता आराध्या एस पाय रायतुरकर. आराध्या एस पाय रायतुरकर हजे लगी हांव ही फुडली भुरग्यांची कवी गोष्टी सलोन वरोंक विनंती करता.
2: सगळ्या मानेस्तांक तशेंच प्रेक्षकांक म्हजो माये मोगाचो येवकार. कितलीशीच वर्सां जाली कविता ट्रस्ट भुरग्यां खातीर कविता सादरीकरण सर्त आयोजीत करता. तशेंच फाटली 2-3 वर्सां जाली युथ कॅटेगरी खातीर तांणी बिरी बिरी पावस सर्तूय आयोजीत केली. ह्या वर्सा भुरग्यां खातीरूय तांणी बिरी बिरी पावस सर्त आयोजीत केली. तातल्या फायनलिस्टांक आज हांगा आपली कविता सादर करपाची संद दिल्या. कविता सर्तीत सादर करूंक जाय जाल्यार

0: आतां आमचे मुखार आपली कविता सादर करपाक येता सहर सिद्देश नायक.
1: नमस्कार. कवितेचें नांव जावन आसा सांग ताका विसरू नाका शेतकाऱ्याचे कूळ रे. बरोवपी कवी रमेश साजुगाडी. केन्ना पावसान केन्ना गिमांत, केन्ना पावसान केन्ना गिमांत, केन्ना धुर्यान केन्ना वतांत, हाताक धरून ल्हानपणार पुताक तुज्या व्हर रे शेतांत. हाताक धरून ल्हानपणार पुताक तुज्या व्हर रे शेतांत. कोळू दी रे कोळू दी रे ताकाय कशी शेतांत आमी बांदली जोतां. कोळू दी रे ताकाय कशी शेतांत आमी बांदली जोतांत. तेफा मड्डय भोवू दी रे ताकाय सगळी मड्ड्यो शेतां. मारलो कसो रो आमी मारलो कसो रो आमी, लायले कशे तरव्या भात, व्हावल्यो कश्यो घामा पावल्यो तिनसांज फातोड दीस रात. व्हावल्यो कश्यो घामा पावल्यो तिनसांज फातोड दीस रात. कोळू दी रे कोळू दी रे ताकाय कशे खिणाल जाले बापाय हात, रापली कशी आवयची रे गोरी सावळी वतांत कात. रापली कशी आवयची रे गोरी सावळी वतांत कात. आमच्या वरी ताकाय सांग आमच्या वरी ताकाय सांग ही शेतां ओपची पडटली तरवे घालून तासा करून. बियाय रोयची पडटली तरवे घालून तासा करून. बियाय रोयची पडटली ओखणे पड्डीक जमनीची रे ओखणे पड्डीक जमनीची रे. नाका आमच्या गावाक लाशे वाऱ्यार धोलपी शेतां पळोवन फुटणी ताच्याय मुखार हाशे. वाऱ्यार धोलपी शेतां पळोवन फुटणी ताच्याय मुखार हाशे. सांग ताका कश्टा पीक पिकता तितले पिकूक रे. पूण जाणट्याची ही गिरेस्त काय केन्नाच नाका विकूंक रे. पूण जाणट्याची ही गिरेस्त काय केन्नाच नाका विकूंक रे. जाऊ दी ताका दोतोर टीचर इंजिनियर आदोगाद. वाजू दी रे किर्तीचो ताचोय धाय दिका नाद. वाजू दी रे किर्तीचो ताचोय धाय दिका नाद. पूण आसनी सदांच पूण आसनी सदांच मनाक ताच्या दायजाचे मूळ रे. सांग ताका विसरू नाका शेतकाऱ्याचे कूळ रे शेतकाऱ्याचे कूळ रे शेतकाऱ्याचे कूळ रे. देव बरें करूं.
0: खूब बरे तरेन कविता सादर केली सहर्ष. आतां आमच्या मुखार आपली कविता घेवन येता सिद्धार्थ होनावरकर.
2: म्हजे कवितेचे नांव जावन आसा शेतां धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे. कवी रमेश साजुगडी. शेतां धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे. घरा भोवती पोरसू ल्हान शेवती मोगरे कळ्याचे. पिकचे म्हज्या शेतान भात भात खांडे खुब्बांनी. पिकचे म्हज्या शेतान भात भात खांडे खुब्बांनी. मुड्ड्यो कड्ड्यान भरचे भात सगळ्या कुडी सालांनी. मुड्ड्यो कड्ड्यान भरचे भात सगळ्या कुडी सालांनी. पातळून भरचे सुयेन पोतान पोत खळ्याचे. शेतां धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे. घरा भोवती पोरसू ल्हान शेवती मोगरे कळ्याचे. घरा फाटल्या गोरवा गोट्यान गाये पाडका हांबुरची. घरा फाटल्या गोरवा गोट्यान गाये पाडका हांबुरची. कुशीर वळून अर्द न्हिदेत गोजडी लहूच खांबुरची. कुशीर वळून अर्द न्हिदेत गोजडी लहूच खांबुरची. चिवचिवत रावचे फात्यार सवणे रान मळ्याचे. चिवचिवत रावचे फात्यार सवणे रान मळ्याचे. शेतां धडेर आसचे म्हजे घर सादे नळ्याचे. घरा भोवती पोरसू ल्हान शेवती मोगरे कळ्याचे. शेतां वयल्या जरकुट्यात साळोर नेमान येवचे न्हावूक. शेतां वयल्या जरकुट्यात साळोर नेमान येवचे न्हावूक. एका पांयार उबी बकी तोची हालयत खारवो खावूक. बाराय म्हयने व्हांवचें उदक घरा फुडल्या तळ्याचें, शेता धडेर आसचें म्हजें घर सादे नळ्याचें, घरा भोंवती पोरसूं ल्हान शेवती मोगरे कळ्याचें, खुर्सा मुखार पेच्यो वाती, खुर्सा मुखार पेच्यो वाती, तुळशी म्हऱ्यांत निरांजना, रावचो सुखान शेजार म्हजो न्हिदू कायो नासतना, रावचो सुखान शेजार म्हजो न्हिदू कायो नासतना, शिमे भायर रावचें पयस नासांव फुटक्या दोळ्याचें, शिमे भायर रावचें पयस नासांव फुटक्या दोळ्याचें, शेता धडेर आसचें म्हजें घर सादे नळ्याचें, घरा भोंवती पोरसूं ल्हान शेवती मोगरे कळ्याचें, शेवती मोगरे कळ्याचें। देव बरें करूं।
0: कविता सुंदर सादर केली सिद्धार्थ।

0: आता आमच्या मुखार आपली कविता घेऊन येता अन्या देसा.
1: कवितेचे नाव मोजो आप. बरयणार यशवंत डीएस. कितलो घट मुट मुझो आब, सगळो दीस गाद्यान करता काम. कितलो घट मुट मुझो आब, सगळो दीस गाद्यान करता काम. पिराय जाली ताची तरी नवोद, प्रकृतीची मातेची भारी सुवळोख. पिराय जाली ताची तरी नवोद, प्रकृतीची मातेची भारी सुवळोख. नाका ताका थंड पिझ्झा बर्गर साधे खाण, सार ताक पेजनीस. नाका ताका थंड पिझ्झा बर्गर साधे खाण, सार ताक पेजनीस. सरसर सुलता वाट मैला पैस, नंस ना पुरासण ताच्या जीवान. सरसर सुलता वाट मैला पैस, नंस ना पुरासण ताच्या जीवान. पियना बियर विस्की स्कॉच अमल, पियता बायचे चेंबू दाखनीत. पियना बियर विस्की स्कॉच अमल, पियता बायचे चेंबू दाखनीत. ना जॉन्डिस मलेरिया डायबिटीस, पिक्का स्कोरे घेऊन घोळता मातयेन. ना जॉन्डिस मलेरिया डायबिटीस, पिक्का स्कोरे घेऊन घोळता मातयेन. पेस्ट प्रश्नांतरी उरल्यात दांत, काटू कुटू सप्ता सिंचारे चाकुली सणे. पेस्ट प्रश्नांतरी उरल्यात दांत, काटू कुटू सप्ता सिंचारे चाकुली सणे. आजुनी दिष्ट सारखी डोळ्याक ना आरसो, खाली पायाने चलता ना ताका गांठी दुख. आजुनी दिष्ट सारखी डोळ्याक ना आरसो, खाली पायाने चलता ना ताका गांठी दुख. ना हाती पासबुक सर्टिफिकेट, भुरगी नात्रा पोणतुरास ताची आस्त. ना हाती पासबुक सर्टिफिकेट, भुरगी नात्रा पोणतुरास ताची आस्त. खुंकली ना शेळना कितलो सुटसुडीत, घरान खाणान नियत्त ताचे सूत्र. खुंकली ना शेळना कितलो सुटसुडीत, घरान खाणान नियत्त ताचे सूत्र. देव बरे करू.
0: कविता बरी सादर केली अन्या. आता हांव आराध्या पै रायतुरकर तुमच्या मुखार म्हजी कविता सादर करता. कवितेचे नाव बाई तुझ्या हातातल्या बडयेची याद येता. कविता बरोवपी अंबेश जयकृष्ण तलवडकर. पहिल्याच दिसा शाळेत आम्ही कवळे पाऊल दिल्ले. पहिल्याच दिसा शाळेत आम्ही कवळे पाऊल दिल्ले. घडये म्हज्याच भशेन सगळेच तुझ्या त्या हातांतल्या बडयेक भिल्ले. थोडे रडटाले, थोडे बडबडटाले, थोडे आड्डीच मारताले. थोडे रडटाले, थोडे बडबडटाले, थोडे आड्डीच मारताले. थोडे तोमसोळ पहिल्याच दिसा सावन खूब तुका सतायताले. तुझ्या एका धेंगशान मागीर मातशे ओगी बसताले. तुझ्या एकाच धेंगशान मागीर मातशे ओगी बसताले. हातान बडी घेना फुडें थर्त पळय भिताले. भुरगेपणांतलीं किजिलां आमचीं पासियेसान तूं आयकतालीं. भुरगेपणांतलीं किजिलां आमचीं पासियेसान तूं आयकतालीं. थोड्यांक दोळे मोट्टे करून, थोड्यांक गोडयेन समजायतालीं. सगळो बोवाळ सोसून तुवें बाराखडी गणितांय शिकयलीं. सगळो बोवाळ सोसून तुवें बाराखडी गणितांय शिकयलीं. चिरूंक लायिल्ल्या पाटयेवयल्या काडयेन नकळत मुखावयली वाट दाखयली. मिठानी लंगडी कबड्डी खेळ तुवेंच तर आमकां शिकयल्ले. मिठानी लंगडी कबड्डी खेळ तुवेंच तर आमकां शिकयल्ले. आपटून धपटून फेरीत जातकच मलमूय तुवेंच लायिल्ले. पूण बाई तुवें ती बडी आमचेर केन्नाच पळय मारली ना. पूण बाई तुवें ती बडी आमचेर केन्नाच पळय मारली ना. आमच्याच भशेन हेर भुरग्यांचेर तुवें केन्नाच ती वापरली ना. ओगीच हातानूच धरून तुवें बेटेच आमकां भिवयलें. ओगीच हातानूच धरून तुवें बेटेच आमकां भिवयलें. पूण त्याच हातांतल्या बडयेन आमचें जिवन तुमी घडयलें. बुद्ध जेन्ना आयली तेन्ना हीच भावना मनाक तोपताली. बुद्ध जेन्ना आयली तेन्ना हीच भावना मनाक तोपताली. आमची सगळी मस्तीपणां बाई कशी गे तूं सोंसताली. आतां शिकून सगळे व्हड जाले, कोण तुजी मुद्दम खबर घेता. आतां शिकून सगळे व्हड जाले, कोण मुद्दम तुजी खबर घेता. पूण शाळेचे दीस येवजून येतकूच तुज्या हातांतल्या बडयेची याद येता. तुज्या हातांतली ती बडी याद येता. देव बरें करूं. हांगा माचयेर येवन कविता सादर करपाक खूब धाडस लागता। आतां हांव कविता ट्रस्ट बिरी बिरी पावस सगळे ऑर्गनायजर्स आनी खास करून मेलविन सराक खूब खूब देव बरें करूं म्हणटा। निमाणें फुडें कितलींशींच वर्सां कविता ट्रस्टान अश्योच सर्ती घडोवन हाडच्यो आनी आमकां त्या सर्तींचो एक भाग जावंक मेळचे अशी हांव आशा धरतां। देव बरें करूं।
2: देव बरें करूं आराध्या, भोव अपुर्बायेन तुवें आनी संगोड्यांनी बिरी बिरी पावस फायनलिस्ट हाच्यो स्पर्धिकांनी हांगासर कविता वाचन सर्तेच्यो कविता सादर केल्ल्यो आसात आनी आराध्यान सांगले बरी फुडली साबार वर्सां तुमी कविता वाचीजे, कविता बरयजे, कविता बगीजे, कविता जियेजे आनी ह्या स्पर्धेंनी भाग घेजे अशें कविता ट्रस्ट आशा बाळगिता।